कार्यक्रमाच्या उत्तरार्धाला सुरुवात होते, 5:33 होत आहेत. 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफएम रेनबो वाहिनीवर आपण ऐकताय आपली सकाळ स्वरमय करणाऱ्या संगीतामय सूर्यलाविष्कार अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम वंदन. आजचा वंदन कार्यक्रम तुमच्यासाठी सादर करतोय मी तुमचा मित्र गणेश आचवल. कार्यक्रमाच्या उत्तरार्धाचा प्रारंभ आपण करत असतो गदी माडगुळकरांच्या गीतरामायणानं. गायक आणि संगीतकार बाबूजी अर्थात सुधीर फडके. मित्रांनो, गीत रामायण हा खरोखरच अवीट गोडीचा खजिना आहे आणि तुम्ही नेहमीच सांगता की त्यातली वेगवेगळी गीतं ऐकवण्याचा प्रयत्न करा. एकंदरीत 56 गीतं गीत रामायणात आहेत हे तुम्हाला ठाऊक आहेच. असंच एक वेगळं गीत आज ऐकवण्याचा प्रयत्न करतोय. अभिप्रायांकरता व्हॉट्सअप क्रमांक, संदेशांकरता 8657661071.

मित्रांनो, गीतरामायणातलं एक वेगळं गीत ऐकवण्याचा आज प्रयत्न केला. कालच आषाढी एकादशी साजरी झाली. पंढरपूरच्या पांडुरंगाला आपण वंदन केलं आणि मुख्य म्हणजे अनेक शाळांमधनं सुद्धा काल दिंडी आयोजित केलेली होती. अगदी लहान लहान मुलंसुद्धा वारकऱ्यांच्या वेशामध्ये होती. छोट्या मुली नववारी नेसून होत्या. किती गोड दृश्य होतं. अनेकांनी फेसबुकवरती पोस्ट केलेल्या होत्या किंवा व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवलेले होते. खरोखरच लहान मुलं जेव्हा त्या दिंडीमध्ये सामील होतात त्यांच्या चेहऱ्यावरचा निरागस भाव, निष्पाप भाव आपल्या मनाला मोहित करत असून एका. आणि खरोखरच पांडुरंगाला असाच निरागस भाव हवा असतो. हाच भक्तिमार्गातला महत्त्वाचा भाग की निरागस मनानं कुठल्याही प्रकारचं मनामध्ये वाईट विचार न आणता, कुणाचंही वाईट न चिंतता केलेली भक्ती हीच त्या पांडुरंगाला हवी असते नाही का.

निसर्गातले वेगवेगळे घटक आपल्याला काय काय शिकवतात हे सुद्धा या गीतातनं सांगितलेलं होतं, नाही का? आणि गुरुपौर्णिमा अगदी जवळ आलेली आहे आणि त्यानिमित्ताने खरोखरच आपल्याला हा बोध घ्यायला हवा की निसर्गातला प्रत्येक घटक आपल्याला काय काय शिकवतो.

पहाटे 5 वाजता सुरू झालेला हा भक्तिगीतांचा प्रवास कधी सांगते प्रांताला कळलंच नाही. आज दूरध्वनी केले होते त्यांनी. त्यांची नावं सांगतो, अनंत महाजनी, जगन्नाथ केदारे, निशाताई लोहार, त्यानंतर महेंद्रभाई आगाशी गावातनं, प्रशांत कायकणी आणि अंजलीताई बोरिवलीहून, गायत्री वैशंपायन दादरहून, आणि व्हॉट्सअपवरती संदेशांची नेहमीप्रमाणे बरसात आहेच हरिश्चंद्र पाटील, त्यानंतर

झालेला आहे के जे कामत, मिलिंद शेटे, संजीव भुरे, विलास बुरुंगले, पूनम सोईतकर, वर्षा भावार्थी, नंदकुमार पाटील, वीणा नाडकर्णी, दीपा पालकर, संतोष आणि शकुंतला महाजन, त्यानंतर विनोद वैती, प्रताप तेंडुलकर माहीमहून, मग किशोर नाईक, जयश्रेणी नित्यानंद पाटील वसेहून, गजानन खरे, विजय देवरे बडोदा इथून, रघुनाथ खंदूरकर, श्रीपाद जोशी, सुवर्णा चौगुले, विश्वनाथ छत्रे, श्रुती भावे ठाणे, विजया शिरपूरकर, नीलांबरी कुलकर्णी, शिवाजी पार्क इथून वासुदेव भिडे, श्रीनिवास हिंगणे, जयश्री उमराणी, त्यानंतर संपर्क आहे पण त्यांनी नाव लिहिलं नाही, कृपया आपण नाव लिहावं ही विनंती. सुनीता उत्तुरकर, सुजाता जोशी गोरेगाव, भीमराज मेहर, स्वाती कुलकर्णी, कमलाकांत जाधव, मग विलास जोशी कोथरुड इथून, सुप्रिया रायकर, लक्ष्मी मडकेकर, जयेंद्र शाह, प्रिया फाटक, राजेश दुतोंडे, कांचन रानडे, रत्नाकर भालेकर, पंकज मोहोड, शिवाजी दळवी, संजय पाटील, आबा पाटील, किरण चौधरी, रवींद्र जोशी नांदेडहून, अनिल गावडे बोरिवली इथून, शिरीष बेलसरे, त्यानंतर सुमेधा परांजपे, गोपाळ मेढेकर, उमेश नाईक, श्रीप्रकाश वाघ, त्यानंतर वैष्णवी खुटले, एन एम पाटील, महेश नामजोशी, सुहास रिसबुड, अनुपमा आणि उमाकांत गोलतकर, सुरेखा पाटील, प्रशांत मराठे बडोदा इथून, स्मिता आणि विवेक नेवाळकर, चंद्रशेखर मुळेकर, आत्माराम खराडे, किशोर पाटील, किशोर पेडणेकर, चंद्रशेखर भाटवडेकर, विनय जोग, विलेपार्ले पूर्व, डॉक्टर संजय सिंग राजपूत, मंगेश घरत, सुरेश बावकर, मधुसूदन आठवले, वृंदा जाधव, श्रीकांत फणसळकर, दिलीप पाणी, अविनाश दिवेकर, जे खरं तर रत्नागिरीला राहतात पण सध्या परदेशात आहेत आणि आत्ता त्यांनी पॅरिस इथून संपर्क साधलेला आहे, मंगेश जोशी, ओंकार काटकर, दिलीप कुंटे, मधुसूदन जोशी, विठ्ठल मसलेकर, आनंद मोकाशी, रवींद्र शिरणाळ, गौतम भिंगारडे, अनंत कानडे, सुभाष चव्हाण, दिनकर शिखरे, प्रमोद चिंचोळकर आणि प्रदीप अनंतकृष्णन, या सगळ्यांचा संपर्क झाला. अजूनही संदेश येत आहेत, वेळेअभावी काही नावं वाचून दाखवायची राहिली तर त्याबद्दल क्षमस्व. प्रज्ञा मानकामे, रघुनाथ बळीराम पाटील, श्रीकांत गोखले, त्यानंतर संपदा भाटवडेकर, नितीन अहिरे खोपोली इथून यांचा संपर्क झालेला आहे. ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या आपण काल 6:05 रेनबो फंडेमध्ये नक्की भेटूया. सकाळी 8 वाजेपर्यंत मी तुमच्यासोबत आहे. आजचा दिवस तुमच्या जीवनात आनंद घेऊन येऊया. सदिच्छा आजचं वंदन हा मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम इथंच समाप्त करण्याची गणेशला अनुमती द्या. पुन्हा भेटूया 6:05.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार मित्रांनो, नमस्कार। 107.1 मेगाहर्ट्ज पर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी। मी आहे तुमचा मित्र गणेश आचपल, तुमच्याकरता सादर करतोय तुमच्या आमच्या मनातल्या गाण्यांचा सदाबहार कार्यक्रम, ज्याचं नावच आहे रेनबो फंडे। संडे स्पेशल रेनबो फंडे मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या कार्यक्रमाचा जो पूर्वार्ध आहे तो आपण दोन प्रकारे त्यात विभागलेला आहे। पहिले काही वेळ आपण साधारणपणे अर्धा तास किंवा 35 मिनिटं एक व्यक्तिविशेष असेल आणि नंतर दिनवैशिष्ट्यांशी संबंधित आहे। पण आत्ता मी कोणत्या व्यक्तीबद्दल बोलणार आहे याची कल्पना तुम्हाला या दोन गाण्यातनं येऊ शकेल। बघा, कल्पना येते का? अर्थातच दिनवैशिष्ट्याशी संबंधित आहे, त्यामुळे विचार करा, उत्तर नक्कीच सापडेल। सुरू करूया रेनबो फंडे।
2: Sky, what's up in life? Man more calm, ithe no aaram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
3: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Musical saath, real life baat, cinema natak, bhatkanti khas. Start up your day.

0: ना दूसरा कौन छोकरा ठीक से सुनो सुनता है
1: बाळ म्हणतो मला हवी आजोबा म्हणती मला हवी
0: आणि आई म्हणते

मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाच्या पूर्वार्धामध्ये आपण दोन टप्पे केलेले आहेत. पहिल्या अर्धा तास ते 35 मिनिटं आपण दिनवैशिष्ट्याशी संबंधितच दोन्ही विषय आहेत. आज व्यक्तिविशेष, आत्ताची जी दोन्ही गीतं होती, नंदाचा कान्हा अक्रित चित्रपटातलं आणि मग सामना चित्रपटातलं होतं, या टोपीखाली दडलंय काय. दोन्ही चित्रपटांना होतं संगीत दिलं होतं, संगीत

0: आर भास्कर चंदावरकर यांनी. आज 26 जुलै आणि 26 जुलै हा दिवस भास्कर चंदावरकर यांचा स्मृतिदिन आहे आणि त्यानिमित्ताने त्या संदर्भात आपल्याला बोलायचे. त्यांनी संगीतबद्ध केलेली गीतं आपण ऐकणार आहोत, पण तत्पूर्वी एक व्यावसायिक विराम असेल. व्यावसायिक विरामानंतर मी हवामान वृत्त सांगेन आणि त्यानंतर या विषयाकडे आपण वळणार आहोत. प्रतीक्षा करा काही क्षणांची.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
0: रेनबो फंडे मध्ये जाणून घेऊया हवामान वृत्त. काल दिवसभरात मुंबई शहरात आणि उपनगरात पावसाची तुरळक वृष्टी झाली. कमाल आणि किमान तापमानाची जी नोंद झाली त्यानुसार कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही ठिकाणचं कमाल तापमान नोंदवलं गेलं 31 अंश सेल्सिअस. किमान तापमान कुलाबा इथं 25 अंश सेल्सिअस होतं, सांताक्रूजमध्ये 26 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथील उपलब्ध नाही. सांताक्रूजमध्ये सापेक्ष आर्द्रता नोंदवली गेली 87% म्हणजे 87%. काल दिवसभरात सांताक्रूज इथं 7.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. येत्या 24 तासातील हवामानाचा अंदाज असा, कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मुंबई शहरात आणि उपनगरात आकाश प्रामुख्यानं ढगाळलेलं असेल. काही ठिकाणी पावसाची तुरळक वृष्टी तर काही ठिकाणी पावसाची मध्यम स्वरूपाची वृष्टी होईल. मच्छीमार बांधवांकरता विशेष सूचना आहे. उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांकरता वाऱ्याचा वेग हा वादळी असणार आहे आणि 45-55 किलोमीटर असा ताशी वेग असेल, जो 65 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. आणि त्यामुळे मच्छीमार बांधवांनी येत्या 24 तासात समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आलेला आहे. दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांकरता वादळी वाऱ्याचा वेग तिथेही अनुभवायला येणार आहे. 40-50 किलोमीटर ताशी वेग असेल वाऱ्याचा, जो 60 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आलेला आहे. आणि आता आजच्या विषयाकडे. संगीतकार भास्कर चंदावरकर यांचा स्मृतिदिन आणि त्यानिमित्ताने त्यांनी संगीतबद्ध केलेल्या चित्रपटातील गीतं आज आपण ऐकणार आहोत.

मित्रांनो, संगीतकार भास्कर चंदावरकर यांचा जन्म 16 मार्च 1936 चा पुण्यामधला. त्यांच्या मावशी म्हणजे सीता माविन कुर्वे प्रसिद्ध गायिका. कसं असतं बघा, आपण म्हणतो ना की लहानपणापासूनच संस्कार होत असतात, त्यावेळेला कलेचे संस्कार सुद्धा होत असतात. पुण्यातले आबासाहेब मुजुमदार यांच्यासारख्या संगीतप्रेमींच्या सहवासात आल्यामुळे भास्कर चंदावरकर यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळालं, संगीत कलेच्या प्रोत्साहन मिळालं संगीत कलेला. पुणे महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झालं. सुरुवातीच्या काळामध्ये पंडित रविशंकर आणि पंडित उमाशंकर मिश्र यांच्याकडनं भास्कर चंदावरकरांनी सतारीचं शिक्षण घेतलं. ज्यावेळेला आपण भास्कर चंदावरकर यांच्या संगीतकलेबद्दल बोलतो ना, त्यावेळेला त्यांच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणजे घाशीराम कोतवाल या नाट्यकृतीला दिलेलं संगीत. आणि खरोखरच अतिशय महत्त्वाचा असा हा त्यांच्या जीवनातला टप्पा. आत्ता आपण चित्रपट गीत ऐकतोय त्यांनी संगीतबद्ध केलेली. आत्ताचं जे गीत होतं ते सर्वसाक्षी चित्रपटातलं होतं. त्यांनी संगीतबद्ध केलेला आणखीन एक महत्त्वाचा चित्रपट होता, तो म्हणजे चांदोबा चांदोबा भागलास का. त्या चित्रपटाचं शीर्षक गीत आता आपण ऐकणार आहोत.

0: खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
3: मित्रांनो, संगीतकार भास्कर चंदावरकर यांनी वेगवेगळे प्रयोग केले चित्रपटाला संगीत देताना. अनेक नाटकांना सुद्धा त्यांनी संगीत दिलं, ज्याबद्दल आपण घाशीराम कोतवाल या नाटकाबद्दल आपण बोललो. मुख्य म्हणजे भारतीय संगीत आणि पाश्चात्य संगीत यांचा अभ्यास करून त्यांनी जगभर व्याख्यानंसुद्धा दिली. मराठी, हिंदी, पाश्चात्य चित्रपटांच्या पार्श्वसंगीताची जबाबदारीसुद्धा त्यांनी पेलली आणि अतिशय यशस्वीपणे त्यांनी पेलली. जवळजवळ 40 चित्रपटांपेक्षा अनेक चित्रपटांना भास्कर चंदावरकरांनी संगीत दिलं. संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सुद्धा त्यांना गौरवण्यात आलेलं होतं. आणि त्यांनी संगीतबद्ध केलेला एक महत्त्वाचा चित्रपट म्हणजे सामना, राजकारणावरती आधारित हा चित्रपट. आणि सामना चित्रपट, त्याबद्दल जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला खास करून सामना चित्रपटातलं हे अतिशय गूढ असं गीतसुद्धा आपल्याला आठवतं, जे खूप लोकप्रिय झालं होतं. लक्षात आलं असेल, सख्या रे घायाळ मी हरिणी.

मित्रांनो, अनेकांचा संपर्क होतोय आणि अनेक जण अभिप्राय व्यक्त करतायत की आपण आपल्या कार्यक्रमातनं दिनवैशिष्ट्य सांगत असतो आणि ज्यावेळेला असा व्यक्तिविशेष असतो त्यावेळेला कल्पना येते की अरे हे पण गाणं यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. आकृत असेल, सर्वसाक्षी असेल, सामनासारखा चित्रपट असेल, या सर्व चित्रपटाला भास्कर चंदावरकर यांचं संगीत होतंच. पण अतिशय महत्त्वाची गोष्ट ही की तुम्हाला माहितीच आहे की श्वास या मराठी चित्रपटानं इतिहास घडवला. ऑस्करपर्यंत गेलेला मराठी चित्रपट म्हणजे श्वास. अरुण नलावडे, अश्विन चितळे, संदीप कुलकर्णी, अमृता सुभाष या कलाकारांचा उत्तम अभिनय आणि मुख्य म्हणजे या चित्रपटाला संगीत सुद्धा कोणाचं होतं तर अर्थात संगीत होतं भास्कर चंदावरकर यांचं. मित्रांनो, भास्कर चंदावरकर यांनी 2000 नंतरच्या काळामध्ये 2000 सालानंतरच्या काळात ज्या चित्रपटांना संगीत दिलं त्यातला महत्त्वाचा चित्रपट म्हणजे सरीन वर सरी. मधुरा वेलणकर साटम ही अभिनेत्री त्या चित्रपटात होती आणि सरीन वर सरीचं शीर्षक गीत जे अर्थातच शंकर महादेवन यांच्या स्वरात आहे आणि भास्कर चंदावरकर यांनी संगीतबद्ध केले त्या गीतानं या टप्प्याची सांगता करतोय. कारण आज अजून एक महत्त्वाचं दिनवैशिष्ट्य आहे त्यावर आधारित या गीतानंतर मी बोलणार आहे.

107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफ एम रेनबो वाहिनीवरती संडे स्पेशल रेनबो फंडे हा कार्यक्रम सादर करतोय मी तुमचा मित्र गणेश आचवल. आणि 26 जुलै या दिवसाचं आणखीन एक अतिशय महत्त्वाचं दिनवैशिष्ट्य म्हणजे आज आहे कारगिल विजय दिवस. आणि त्यानिमित्ताने आपण त्या घटनेबद्दल बोलणार आहोत. 7:10 हा विषय असणार आहे, देशभक्तीपर गीत असणार आहेत. कसे बघा ना, किरुण फिटता फिटेना असं आपण म्हणत असतो. आणि आपल्या प्रत्येकावरती सैनिकांचं जे ऋण असतं ना ते खूप महत्त्वाचं असतं. ते तिथं सीमारेषेवरती असतात, ते तिथं असतात, देशाला समर्पित त्यांनी आयुष्य केलेलं असतं. आणि म्हणून आपण इथे सुखाचा घास घेत असतो, नाही का? आज कारगिल विजय दिवस आणि त्यानिमित्ताने देशभक्तीपर गीतांचा समावेश आता या टप्प्यात असणार आहे.

0: भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्त्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली.
1: 2 डिसेंबर 1911 रोजी राजाराणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्स आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजाराणीचं भव्य स्वागत केलं.
0: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली. कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली.
2: अज्ञात मुंबई नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी. ही गोष्ट अवश्य ऐका. 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वेव्ह या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.
3: आता एक व्यावसायिक विराम असेल आणि त्यानंतर कारगिल विजयाबद्दल आपण बोलणार आहोत.
4: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
5: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
6: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.

0: आज डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
0: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
3: आज 26 जुलै, आणि 26 जुलै या दिवसात एक वैशिष्ट्य जे आपण सांगितलं आता की कारगिल विजय दिवस. 1999 साल होतं. कारगिल युद्धामध्ये भारतानं पाकिस्तानवर मिळवलेला जो विजय होता त्या विजयाच्या प्रत्यर्थ दरवर्षी हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. ऑपरेशन विजयचा भाग म्हणून टायगर हिल आणि इतर सर्व चौक्यांवरती कब्जा करण्यामध्ये भारतीय सैनिकांना यश मिळालं होतं. लडाखच्या त्या कारगिलमध्ये 60 दिवसांपेक्षा जास्त काळ हे युद्ध सुरू होतं आणि मग या लढाईमध्ये आपल्या भारतानं युद्ध जिंकलं. भारतीय लष्कराच्या इतिहासात हा दिवस सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेला, कारगिल विजय दिवस.

मी म्हटलं ना की खरोखरच सैनिकांचं जे आपल्यावर ऋण आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे, आणि ऋण फिटता फिटेना असंच आहे ऋण आहे. देश हा देव असे माझा असं आपण म्हणत असतो, आणि देव देशानं धर्मापायी प्राण घेतलं हाती हे गीतसुद्धा जेव्हा आपण ऐकतो तेव्हा मनातली देशभक्ती जागृत होते. पण एक अतिशय महत्त्वाचं गीत खास सैनिकांसाठी असलेलं आज कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं काही क्षणात ऐकवतोय, ज्या गीताची तुम्ही पसंती कळवलेली आहे. भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो उठी, सैनिक हो तुमच्यासाठी. काही क्षणातच

दहावीच्या पाठ्यपुस्तकामध्ये औक्षणे नावाची कविता आहे की ज्यावेळेला सैनिक लढाईसाठी चाललेले असतात त्यावेळेला त्यांना औक्षणं केलं जातं आणि त्यावेळेला ज्या भावना आहेत त्या त्या कवितेतनं मांडलेल्या आहेत. नाही मुठीमध्ये द्रव्य नाही शिरेमध्ये रक्त, नाही मुठीमध्ये द्रव्य नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना नाही कष्टाचे सामर्थ्य. जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्यगाथेपुढे त्याची केवढी शिशान. सैनिक ज्या प्रकारे रणभूमीवरती पाऊल ठेवतात ते वातावरण चित्रण करताना पुढे म्हटलेलं आहे, वर घोंघावे बंबारा पुढे कल्लोळ धुराचे, वर घोंघावे बंबारा पुढे कल्लोळ धुराचे, धडाडत्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे, तुझी विजयाची दौड डोळे भरून पहावी, डोळ्यातीला आसवांची ज्योत ज्योत पाजळावी, अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखणं, अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखणं, दीनदुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण, तुला एकच औक्षण. खरे श्रोते हो, आपल्या सर्वांच्या सदिच्छा आपल्या सैनिक बांधवांच्या पाठीशी असतात आणि हे ऋण खरोखरच न फिटणार आहे. आज कारगिल विजय दिवस आणि त्यानिमित्ताने या टप्प्यामध्ये आपण देशभक्तीपर गीतांचा समावेश केलेला आहे.

0: काय ग उलटी गिनती का सुरू आहे तुझी?
1: अंक, पाढे, कुठलंही पाठांतर हे सगळे व्यायाम आहेत.
0: ए हॅलो, व्यायामासाठी जॉगिंग, वॉकिंग, जिम कितीतरी पर्याय आहेत.
1: हो पण मेंदूचं काय, त्याचेही व्यायाम करायला हवेत.
0: अच्छा, म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज, बरं त्या कशा करायच्या?
1: रेडिओ ऐक ना, स्मृतीवर्धन.
0: अलकनंदा पाध्ये यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका, सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही. स्मृतीवर्धन.

0: उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना खुणावत आहेत. स्मार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीची सहसंस्थापक स्वप्ना कर्णिक संखे आपल्या भेटीला येणार आहे.
1: एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ॲडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम
2: एकत्र
1: येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीमसोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
0: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर, तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
3: ठीक 7:10 आपण ऐकू शकाल पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या. आणि मग 7:20 पुन्हा भेटूया रेनबो फंडेच्या उत्तरार्धात. थोड्याच वेळात मराठी बातम्या.

0: पुणे पराग चिंचोलकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा। केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रीपदाचा कार्यभार। सरकारशी सकारात्मक चर्चेनंतर सीजेपीचं आंदोलन मागे। टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या दोन सूत्रधारांना बिहारमधून अटक। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून करणार मन की बात। राज्यात आषाढी एकादशीचा सण उत्साहात साजरा। आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या टी20 क्रिकेट सामन्यात भारताचा विजय। मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी। आता सविस्तर बातम्या। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला। गेल्या 10 दिवसात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आपल्याला दुःख झालं असून हा आपल्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न नाही, असं प्रधान यांनी समाज माध्यमावरील त्यांच्या संदेशात म्हटलं आहे। तरुण हेच या देशाची खरी ताकद आहेत आणि त्या ताकदीला कुणी संभ्रमित करू नये हा आपला उद्देश असल्याचं प्रधान यांनी म्हटलं आहे। जंतर मंतरवरच्या आंदोलनाचा फायदा देशविरोधी घटकांनी घेऊ नये, तसंच विद्यार्थ्यांनी आपला वेळ आणि ताकद आपली कारकिर्द घडवण्यासाठी लावावी या उद्देशानं पंतप्रधानांकडे राजीनामा सुपूर्द करत असल्याचं प्रधान यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे। नीट परीक्षेच्या संदर्भातली सगळी जबाबदारी पहिल्या दिवसापासून घेतली, तसंच पेपर फोडणाऱ्यांमुळे कुठल्याही प्रज्ञावान विद्यार्थ्याची मेहनत वाया जाऊ नये यासाठी अथक प्रयत्न केल्याचं त्यांनी म्हटलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मार्गदर्शन, विश्वास आणि पाठिंब्याबद्दल प्रधान यांनी त्यांचे आभार मानले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय मंत्री परिषदेचा राजीनामा स्वीकारला आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे। प्रल्हाद जोशी सध्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसंच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री म्हणून काम पाहत आहेत। सरकारशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर सीजेपीनं आपलं आंदोलन मागे घेतलं आहे। केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी काल सीजेपीच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली। आंदोलकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही आणि त्यांच्याविरुद्ध कोणताही FIR दाखल केला जाणार नाही, असं नड्डा यांनी सीजेपीच्या शिष्टमंडळासमवेत नवी दिल्लीत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं। नीट UGची प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याच्या मुद्द्यावरही नियमानुसार जास्तीत जास्त मदत देण्यासाठी सरकार तयार असल्याचं नड्डा यांनी सांगितलं। सीजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सर्व आंदोलकांना त्वरित आंदोलन मागं घेण्याचं आणि शांततेनं आपापल्या घरी परतण्याचं आवाहन केलं। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET पेपरफुटी प्रकरणातल्या मुख्य सूत्रधार बिजेंद्र गुप्ता आणि इंद्रजित विनयकुमार सिंग यांना बिहारमधील समस्तीपूर इथून अटक केल्याची माहिती भिवंडीचे पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांनी दिली आहे। भिवंडी न्यायालयानं त्यांना 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणात याआधी 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे देश परदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत। या कार्यक्रमाचा हा 136वा भाग असेल। आकाशवाणी, दूरदर्शन नेटवर्क, AIR न्यूज वेबसाईट आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर देखील हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल। हिंदीतल्या प्रसारणानंतर हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जाईल। 27वा कारगिल विजय दिवस आज देशभरात साजरा होत आहे। यानिमित्त काल द्रास इथं कारगिल युद्ध स्मारकावर शौर्य संध्या हा सोहळा आयोजित करण्यात आला होता। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह संरक्षण दलांचे आणि प्रशासनाचे अधिकारी, माजी सैनिक, वीर पत्नी, हुतात्मा जवानांचे कुटुंबीय या कार्यक्रमाला उपस्थित होते। आज कारगिल युद्ध स्मारकावर हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे। हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। नांदेड जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी अजूनही दमदार पावसाची अपेक्षा आहे। ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
1: जिल्ह्यात आजघडीला 95% खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत। जुलै अखेरीस हा आकडा 100% होईल अशी माहिती जिल्हा कृषी विभागानं दिली आहे। जिल्ह्यात 4,54,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी आतापर्यंत झाली आहे। त्याखालोखाल कापसाची पेरणी झाली आहे। अपुऱ्या पावसामुळे मूग, उडीद ही कडधान्य हाती येतील की नाही अशी शंकाही शेतकरी व्यक्त करीत आहेत। नांदेड जिल्ह्यात जुलै अखेरपर्यंत सरासरीच्या 26% पाऊस झाला आहे। लांबलेल्या पावसामुळे शेतकरी चिंतातूर आहे। पिके तरली असली असली तरीही जलसाठे मात्र अद्यापही तळालाच आहेत। ही परिस्थिती पाहता प्रशासकीय स्तरावर

0: आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे आदेश विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले आहेत. आतापासून पाणी टंचाईच्या उपाययोजना हाती घेतल्या नाहीत तर आगामी काळात नांदेड जिल्ह्यात भीषण परिस्थिती उद्भवू शकते हे मात्र निश्चित. आकाशवाणीसाठी अनुराग पोवळे, नांदेड.
1: आषाढी एकादशीचा सण काल राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा झाला. विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये लाखो भाविकांनी गर्दी केली होती. राज्यभरातल्या विविध विठ्ठल मंदिरांमध्येही काल दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यात निवडुंग्या विठोबा तसंच विठ्ठलवाडी इथल्या विठ्ठल मंदिरात, मुंबईत वडाळा इथल्या विठ्ठल मंदिरात, तर अहिल्यानगर जिल्ह्यामधील पारनेर तालुक्यातील पळशी इथल्या विठ्ठलाच्या पुरातन मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. बीड, भंडारा आणि सांगलीत शालेय विद्यार्थ्यांनी विठूनामाच्या गजरात दिंडी काढली. रत्नागिरी शहरात एक घर एक तुळस या संकल्पनेवर आधारित उपक्रमाअंतर्गत भाविकांना तुळशीच्या 350 रोपांचं वाटप करण्यात आलं. यवतमाळमध्ये शिवसेनेकडून कामगार बांधवांसाठी उभारण्यात आलेल्या कामगार सुरक्षा निवारा या लोकोपयोगी उपक्रमाचं काल लोकार्पण करण्यात आलं. शेगाव इथं श्री संत गजानन महाराज समाधी मंदिरात काल राज्यासह शेजारच्या राज्यातूनही हजारो वारकरी आणि भाविक दाखल झाले होते. हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर इथले प्रसिद्ध चित्रकार आणि कलाशिक्षक दिलीप दारवेकर यांचं माझी चित्रवारी हे चित्र प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. नागपूरमधील इयत्ता चौथीतील विद्यार्थी युगांत वंजारी यानं वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी एकाग्रता, स्मरणशक्ती आणि कौशल्याच्या जोरावर जागतिक स्तरावर एक विक्रम केला आहे. डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या अवस्थेत काल वेगवेगळ्या रंगाच्या 60 गोट्या युगांतनं अवघ्या 48 सेकंदात रंगानुसार 5 स्वतंत्र पात्रांमध्ये अचूकपणे ठेवत हा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. इंडियन वर्ल्ड रेकॉर्ड फेडरेशन LLP युगांतला जागतिक विक्रमाचं प्रमाणपत्र प्रदान केलं. त्याचबरोबर वंडर किड्स ऑफ द वर्ल्ड या चषकानं त्याचा सन्मान करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते युगांतचा विशेष सत्कार करण्यात आला. नाशिक जिल्ह्यात सुरगाणा तालुक्यात बोरगाव इथं काल भूकंपाचे 4 धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यामध्येही काल सायंकाळी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. दोन्ही ठिकाणी कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. क्रिकेट. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हारारे इथं झालेल्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारतानं यजमान झिम्बाब्वेचा 90 धावांनी पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकात 5 बाद 219 धावा केल्या. ईशान किशननं 44 चेंडूत 81 धावा केल्या तर तिलक वर्मानं 29 चेंडूत नाबाद 60 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ 18व्या षटकापर्यंत 119 धावाच करू शकला. भारताकडून अभिषेक शर्मानं 3 तर पदार्पण करणाऱ्या यश ठाकूर आणि प्रिन्स जाधव यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारतीय T20 संघाचा नवीन कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील हा पहिलाच मालिका विजय आहे. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी काल मध्यम ते जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यात अद्याप पावसाचा जोर कमी आहे. आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार. सरकारशी सकारात्मक चर्चेनंतर CJP आंदोलन मागे. TET पेपरफुटी प्रकरणातल्या 2 सूत्रधारांना बिहारमधून अटक. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. राज्यात आषाढी एकादशीचा सण उत्साहात साजरा. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा विजय. मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: फेसबुक इन स्काय, व्हाट्सअप इन लाइफ, मान मोड काम, इथे नो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे.

नमस्कार मित्रांनो, नमस्कार. 107.1 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी. मी आहे तुमचा मित्र गणेश आचबल. सादर करतोय तुमच्यासाठी रेनबो फंडेचा उत्तरार्ध. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत.

मित्रांनो, कॉलेज जीवनामध्ये आता सुरू झालेली आहे स्पर्धांची तयारी. म्हणजे आता यूथ फेस्टिवल, मुंबई विद्यापीठाचा युवा महोत्सव लवकरच सुरू होणार आहे आणि त्यानिमित्ताने प्रत्येक कॉलेजमध्ये ऑडिशन्स घेणं सुरू आहे की नृत्य असेल, नाट्य असेल किंवा लेखनकला म्हणजे निबंध असेल किंवा क्रिएटिव्ह रायटिंग सर्जनशील लिखाण असेल त्या संदर्भात सुद्धा आणि वक्तृत्व डिबेट म्हणजे वादविवाद अशा अनेक स्पर्धा असणार आहेत आणि त्यानिमित्ताने कोणाची एंट्री पाठवायची, मुंबई विद्यापीठामध्ये आपल्या कॉलेजतर्फे कोण प्रतिनिधित्व करणार अशा सगळं वातावरण कॉलेजमध्ये आहे. कॉलेजमधली विविध वाङ्मय मंडळ असतील, त्यांचे उद्घाटनाचे

समारंभ सुद्धा आयोजित केले जातात. एकंदरीत उत्साह निर्माण झालेला आहे कॉलेज जीवनामध्ये, हे मात्र नक्की. ठीक 7:30 आपण ऐकू शकाल कॉमनवेल्थ गेम्स 2026 चे हायलाइट्स. पण तत्पूर्वी हे गीत खास तरुणाईसाठी.

श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई. आज आपण ऐकणार आहोत गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा 6वा भाग.

0: गेटवे ऑफ इंडियाचं स्वरूप निश्चित करताना लोकांच्या सूचना सरकारनं लक्षात घेतल्या. त्याबद्दलची माहिती आपण मागच्या भागात ऐकली आहे. यातली सर्वात महत्वाची बाब म्हणजे या डिझाईनला देशाची राजधानी नवी दिल्लीची आखणी करणारे आर्किटेक्ट एडविन ल्युटेन्स यांनी मान्यता दिली होती. ल्युटेन्सवर मुघल किंवा इंडो सार्सेनिक वास्तुशैलीचा प्रभाव होता आणि त्याचंच प्रतिबिंब गेटवे ऑफ इंडियाच्या संकल्पचित्रातही स्पष्टपणे पडलेलं होतं. जॉर्ज विटेटनं डिझाईन केलेल्या आणि एडविन ल्युटेन्सनं मंजूर केलेल्या गेटवे ऑफ इंडियाच्या आराखड्याला मुंबई प्रांताच्या सरकारनं मान्यता दिली नसती तरच नवल.
1: जनतेकडून आलेल्या सूचनांचा विचार करून तयार केलेलं नवीन स्केल मॉडेल लोकांना पाहण्यासाठी टाउन हॉलमध्ये प्रदर्शित करण्यात आलं. नवीन डिझाईन आणि एकूणच प्रकल्पावर लोकांचं आणखीही काही म्हणणं असल्यास त्याचाही विचार करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं. नव्यानं आखणी केलेल्या डिझाईनवरही लोकांच्या सूचना येत होत्या. पण तेवढ्यातच सोमवार 31 मार्च 1913 या दिवशी मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनेहॅम यांच्या हस्ते नियोजित गेटवे ऑफ इंडियाच्या वास्तूचा पायाभरणी समारंभ आयोजित करण्यात आला. पायाभरणी करताना त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे त्या दिवशीच्या वर्तमानपत्राच्या प्रती आणि काही चलनी नाणी एका हवाबंद डब्यात घालून पायाच्या दगडाबरोबर ठेवण्यात आली.
0: भारताचा दौरा आटपून इंग्लंडला परत जाताना पंचम जॉर्ज यांनी लॉर्ड सिडनेहॅम यांच्याकडेच अपोलो बंदरावर त्यांच्या भेटीची आठवण म्हणून भव्य वास्तू उभारण्याची इच्छा प्रकट केली होती. सिडनेहॅम यांचा मुंबईच्या गव्हर्नरपदाचा कालावधी 5 एप्रिल 1913 या दिवशी संपत होता. अपोलो बंदरावर गेटवे उभारण्याची इच्छा त्यांच्यापाशीच राजानं व्यक्त केली होती. त्यामुळे राजाच्या इच्छेनुसार उभारण्यात येणाऱ्या गेटवेची पायाभरणी आपल्या कारकिर्दीतच व्हावी या विचारानंच कदाचित डिझाईनला अंतिम स्वरूप मिळण्यापूर्वीच हा समारंभ आयोजित केला असावा. समारंभाच्या वेळी सिडनेहॅम यांनी गेटवे ऑफ इंडियाचं डिझाईन, त्यावर जनतेनं केलेल्या सूचना, त्यातल्या काही सूचनांवर विचार करून डिझाईनमध्ये करण्यात आलेले बदल इत्यादींचा आढावा घेतला. नव्यानं तयार झालेल्या डिझाईनवरही लोकांच्या काही सूचना असल्यास त्यांचाही विचार करण्यात येईल असं आश्वासनही त्यांनी लोकांना दिलं.
1: सिडनेहॅम यांनी आपल्या भाषणात ताजमहाल हॉटेलचाही उल्लेख केला. ते म्हणाले, देशातल्या एका उत्तम दर्जाच्या हॉटेलच्या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडियाची वास्तू उभी राहणार आहे. त्या हॉटेलच्या बांधणी आणि सौंदर्याशी गेटवेची तुलना आणि स्पर्धाच होऊ शकत नाही. पण समुद्रातून येणाऱ्या प्रवाशाच्या नजरेला प्रथम दिसेल ती गेटवे ऑफ इंडियाचीच वास्तू असेल. ते पुढे म्हणाले,
2: अँड व्हेन द व्हिजिटर लँड्स and looks up at mast towering 80 feet above him, the last impression created will be that of inadequate proportions. Moreover, it is not the size alone that arrests and rivets eye. The gateway of India will stand out in shining white marble, emphasized by the dark shadows flung by the Indian sun. There will be nothing like it along the harbor face, nothing that could compete with its pure brilliancy.
1: याचा साधारण अर्थ असा, जेव्हा प्रवासी किनाऱ्यावर पाऊल ठेवेल तेव्हा त्याच्या मनावर ठसेल ती या 80 फूट उंच वास्तूची डोळ्यात न मावणारी भव्यता. केवळ आकारामुळेच नाही तर पांढऱ्या शुभ्र चमकदार संगमरवरामुळेही पाहणाऱ्याची नजर या वास्तूवर खिळून राहील. संपूर्ण बंदरावर हिच्या तेजाशी स्पर्धा करू शकणारी दुसरी कुठलीच वास्तू असू शकणार नाही. सिडनेहॅम यांनी त्यांच्या शब्दातून गेटवे ऑफ इंडियाचं जिवंत चित्रच श्रोत्यांसमोर उभं केलं.
0: गेटवेसाठी निवडण्यात आलेल्या हिंदू मुसलमान पद्धतीच्या वास्तुशैलीचं समर्थन करताना ते म्हणाले,
2: द डिझाईन विल, एज आय हॅव सेड, रिप्रेझेंट द आर्ट ऑफ इंडिया, Hindu and Mohammedan in happy combination. That this memorial may symbolize the advance of these two great communities hand in hand towards nationhood under the guidance of British rule is my earnest hope.
0: याचा साधारण अर्थ असा, हे आरेखन म्हणजे हिंदू आणि मुसलमान शैलीचा समन्वय असलेल्या भारतीय वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. ब्रिटिश सत्तेच्या मार्गदर्शनाखाली हे दोन्ही महान समुदाय हातात हात घालून राष्ट्रभावना जपण्याच्या दिशेनं प्रगती करण्याचं हे भव्य स्मारक प्रतीक ठरेल अशी मला अगदी अंतःकरणापासून आशा आहे. मात्र ही वास्तू जेव्हा उभी राहील ती पाहायला आपण या देशात नसणार अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.
1: सिडनेहम यांच्या जागी आलेले मुंबई प्रांताचे नवीन गव्हर्नर लॉर्ड वेलिंग्डन यांनी गेटवे ऑफ इंडियाच्या उभारणीला प्राथमिकता देऊन सप्टेंबर 1913 मध्ये सर्व सूत्र आपल्याकडे घेतली. लोकांच्या सूचनांचा विचार करून त्यात शक्य तेवढे बदल करायला सुरुवात केली. समुद्रात थोडा भराव घालून त्यावर गेटवे ऑफ इंडिया निर्माण करावं, यामुळे तिचा दर्शनी भाग समोरच्या रस्त्याच्या सरळ रेषेत येईल. ही महानगरपालिकेचे काउन्सिलर जोसेफ बाप्टिस्टा आणि इतरही काही लोकांनी केलेल्या सूचना त्यांनी स्वीकारल्या. त्याचप्रमाणे जॉर्ज विटेटच्या योजनेनुसार नव्यानं उभं राहणारं गेटवे रस्त्यावरूनही सहज नजरेला पडावं म्हणून आजच्या रिगल सिनेमा पर्यंतच्या सर्व इमारती ताब्यात घेऊन मिरवणुकीचा भव्य मार्ग तयार करण्याच्या दिशेनंही त्यांनी विचार सुरू केला.
0: एप्रिल 1914 मध्ये भराव घालण्यात येणाऱ्या जागेचे आराखडे महानगरपालिकेला सादर करण्यात आले. त्याचप्रमाणे जनतेच्या माहितीसाठी ते वर्तमानपत्रांमधूनही प्रसिद्ध करण्यात आले. अपोलो बंदरावर भराव घालून एकूण 6,500 चौरस मीटरची नवीन जमीन समुद्राकडून मिळवण्यात येणार होती. त्यातल्या अगदी दक्षिणेकडच्या टोकावर जवळपास 1500 चौरस मीटर जागेवर गेटवे ऑफ इंडिया उभं राहणार होतं. गेटवेच्या समुद्राकडच्या बाजूच्या पायऱ्या थेट समुद्रात उतरणार होत्या.
1: गेटवेची जमिनीकडची बाजू थेट वेलिंग्टन चौकाच्या दिशेनं पाहणार होती. गेटवेच्या अगदी समोर भव्य बाग तयार करण्यात येणार होती. बाग आणि गेटवेच्या मधल्या मोकळ्या जागेत किमान 2,000 लोक एकत्र येऊ शकतील एवढी 5,000 चौरस मीटरची मोकळी जागा ठेवण्यात आली होती. बागेच्या मागे असलेल्या रॉयल बॉम्बे यॉट क्लब चेंबर्स, क्लबच्या मागच्या इमारती आणि त्यांच्या मागे असलेल्या तोफखान्याचा मोकळा प्लॉट या जागा ताब्यात घेऊन तिथली सगळी बांधकामं तोडून त्या ठिकाणी खास मिरवणुकीसाठी लांब रुंद रस्ता तयार केला जाणार होता. जमिनीवरून थेट गेटवे ऑफ इंडिया दिसावा यासाठी अशी आखणी केली होती.
3: आज आपण ऐकला गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा 6वा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनिप्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळुदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

मित्रांनो, आत्ताच आपण ऐकलात अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा भाग 76वा. अज्ञात मुंबई कार्यक्रम आवडतोय हे तुम्ही सांगत आहातच. मित्रांनो, आज एफ एम रेनबो वाहिनीवरती 2:30 ते 5 या वेळेत कार्यक्रम सादर करेल आर जे अश्विनी. आणि एफ एम गोल्ड वाहिनीवरती म्हणजे 100.1 मेगाहर्ट्सवरती सकाळी 10 वाजता आपल्या भेटीला येईल. त्याबद्दल मी तुम्हाला सांगतोच आहे काही क्षणात की एफ एम गोल्ड वाहिनीवरती कोण आर जे असणार आहे ते आजच्या दिवशी. ठीक 8 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आपण ऐकाल. 8:15 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या इंग्रजीतून बातम्या आपण ऐकाल. 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या आपण ऐकाल. आणि मग 8:40 एफ एम रेनबो वाहिनीवरचे हिंदी कार्यक्रम सादर होतील. आजचा दिवस तुमच्या जीवनात आनंद घेऊन येऊ या सदिच्छेसह आजचा आपला रेनबो फंडे हा कार्यक्रम इथंच समाप्त करण्याची गणेशला अनुमती द्या. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तो

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सरकारशी सकारात्मक चर्चेनंतर सीजेपीचं आंदोलन मागे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्री पदाचा कार्यभार। सार्वजनिक परीक्षेतला गैरव्यवहार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक उद्या लोकसभेत सादर केलं जाणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून करणार मन की बात। कारगिल विजय दिवसानिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन। जागतिक युवा स्पॅश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनहत सिंगचा ऐतिहासिक विजय आणि आशियाई युवा हॉकी फाईव्ह अजिंक्यपद स्पर्धेत पाकिस्तानवर मात करत भारताची विजयी कामगिरी। आता सविस्तर बातम्या। सरकारशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर सीजेपीनं आपलं आंदोलन मागे घेतलं आहे। केंद्रीय

आवाहन केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आपल्याला दुःख झालं असून हा आपल्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न नाही, असं प्रधान यांनी समाज माध्यमावरील त्यांच्या संदेशात म्हटलं आहे. तरुण हेच या देशाची खरी ताकद आहेत आणि त्या ताकदीला कुणी संभ्रमित करू नये हा आपला उद्देश असल्याचं प्रधान यांनी म्हटलं आहे. जंतर मंतरवरच्या आंदोलनाचा फायदा देशविरोधी घटकांनी घेऊ नये, तसंच विद्यार्थ्यांनी आपला वेळ आणि ताकद आपली कारकीर्द घडवण्यासाठी लावावी या उद्देशानं पंतप्रधानांकडे राजीनामा सुपूर्द करत असल्याचं प्रधान यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय मंत्रिपरिषदेचा राजीनामा स्वीकारला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. प्रल्हाद जोशी सध्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसंच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री म्हणून काम पाहत आहेत. सरकार उद्या लोकसभेत सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करणार आहे. सोमवारच्या कामकाजाच्या यादीत या विधेयकाचा समावेश करण्यात आला आहे. सार्वजनिक परीक्षांमधील अयोग्य कृती किंवा गैरव्यवहार रोखण्यासाठी 2024 केलेल्या कायद्यात सुधारणा करण्याच्या उद्देशानं हे विधेयक आणलं जात आहे. केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग हे विधेयक सादर करतील. प्रश्नपत्रिका फुटणं आणि परीक्षांमधील गैरप्रकार यासारख्या प्रकरणांच्या सुनावणीसाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्यास तसंच या प्रकरणातल्या दोषींना कठोर शिक्षेची तरतूद करण्याच्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं शुक्रवारी मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे देश परदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 136 भाग असेल. आकाशवाणी, दूरदर्शन नेटवर्क, AIR न्यूज वेबसाईट आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर देखील हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. हिंदीतल्या प्रसारणानंतर हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जाईल. विकसित व्हायब्रंट विलेज उपक्रमामधील सहभागींशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी दूरस्थ प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचं प्रतिनिधित्व करणारे 400 अधिक तरुण यामध्ये सहभागी होणार आहेत. 4 ते 30 जून दरम्यान 2 आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील 74 गावांचा समावेश होता. 27वा कारगिल विजय दिवस आज देशभरात साजरा होत आहे. यानिमित्त काल द्रास इथं कारगिल युद्ध स्मारकावर शौर्य संध्या हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह संरक्षण दलांचे आणि प्रशासनाचे अधिकारी, माजी सैनिक, वीरपत्नी, हुतात्मा जवानांचे कुटुंबीय या कार्यक्रमाला उपस्थित होते. आज कारगिल युद्ध स्मारकावर हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. कारगिल विजय दिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी देशरक्षणासाठी आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहिली आहे. 1999 कारगिलच्या शिखरांवर असाधारण शौर्य गाजवणाऱ्या वीर सैनिकांबद्दल देश सदैव कृतज्ञ राहील. त्यांचं अदम्य धैर्य, सर्वोच्च बलिदान, कर्तव्यनिष्ठा भावी पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील, असं राजनाथ सिंग यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 3 दौरा आटोपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सकाळी मायदेशी परतले आहेत. मोल्डोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 युरोपीय देशांच्या दौऱ्यात राष्ट्रपतींनी भारताची धोरणात्मक भागीदारी मजबूत करणं आणि परस्पर हितसंबंधांच्या क्षेत्रात सहकार्य वाढवणं या उद्देशानं उच्चस्तरीय बैठक घेतली, तसंच भारतीय समुदायाशी देखील संवाद साधला. पाकव्याप्त जम्मू काश्मीर भागात सुरू असलेली निदर्शनं आता अधिक तीव्र झाली आहेत. जम्मू काश्मीर जॉईंट आवामी ॲक्शन कमिटीनं आजपासून 2 आंदोलनाचा इशारा दिला असून याची सांगता मुझफ्फराबादकडे काढल्या जाणाऱ्या पदयात्रेनं होणार आहे. मानवाधिकार कार्यकर्ते उमर नझीर काश्मीरी आणि ॲडव्होकेट ख्वाजा मेहरान यांनी दालद्यालमध्ये संपूर्ण बंदची हाक दिली आहे आणि मीरपूर विभागातल्या नागरिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. वाढती महागाई, विजेचे चढे दर आणि मानवी हक्कांवरील निर्बंधांमुळे लोकांमध्ये संतापाची भावना वाढत असल्यानं हे आंदोलन तीव्र झालं आहे. 57वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच इफ्फी येत्या 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत गोव्यात होणार आहे. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळानं यासाठीच्या प्रवेशिका स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. भारतीय गटातील प्रवेशिका सादर करण्याची मुदत ऑगस्टच्या मध्यापर्यंत आहे, तर आंतरराष्ट्रीय प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट आहे.
सिक्कीममध्ये नथुला मार्गावरून कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेली पाचवी तुकडी कैलास पर्वत आणि मानसरोवरची पवित्र यात्रा यशस्वीपणे पूर्ण करून गंगटोकला सुरक्षितरित्या परतली आहे। यानिमित्त सिक्कीम पर्यटन विकास महामंडळानं काल गंगटोक इथं

0: एका सत्कार समारंभाचं आयोजन केलं होतं. यात्रेकरूंनी त्यांचे आध्यात्मिक अनुभव सांगितले आणि ही पवित्र यात्रा यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल असीम समाधान व्यक्त केलं. यावर्षी नथुला मार्गावरून कैलास मानसरोवर यात्रेसाठी 10 तुकड्या जाणार आहेत. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हरारे इथं आलेल्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा 90 धावांनी पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजय आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकात 5 बाद 219 धावा केल्या. ईशान किशननं 44 चेंडूत 81 धावा तर तिलक वर्मानं 29 चेंडूत नाबाद 60 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ 18 षटकापर्यंत 129 धावात करू शकला. भारताकडून अभिषेक शर्मानं 3 तर पदार्पण करणाऱ्या यश ठाकूर आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारतीय T20 संघाचा नवीन कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील हा पहिलाच मालिका विजय आहे. जागतिक युवा स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या एकेरीमध्ये भारताच्या अनहत सिंगनं ऐतिहासिक विजेतेपद पटकावलं आहे. कॅनडात नायगरा ऑन द लेक इथं झालेल्या अंतिम सामन्यात अव्वल मानांकित अनहत सिंग हिनं इजिप्तच्या रुकया सालेमचा 3-0 असा पराभव केला. या स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी अनहत ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. 18 वर्षीय अनहतनं दुसऱ्या मानांकित सालेमचा 11-3 11-7 11-9 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकलं. इजिप्तच्या खेळाडूंची गेल्या 16 वर्षांची मक्तेदारी मोडत एकही गेम न गमावता अनहतनं हा ऐतिहासिक विजय मिळवला. ओमानमध्ये पार पडलेल्या युवा हॉकी फायूज आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाच्या सामन्यात भारतीय युवा संघानं प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 3-1 असा पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली आहे. रोमित पाल, कर्णधार केतन कुशवाह आणि शाहरुख अली यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदवला. महिलांच्या स्पर्धेत चीनविरुद्धच्या अटीतटीच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघानं रौप्यपदक जिंकलं. दोन्ही संघांच्या या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करत हॉकी इंडियानं खेळाडूंना बक्षीस जाहीर केलं आहे. पुरुष संघातील प्रत्येक खेळाडूला 2 लाख रुपये आणि रौप्यपदक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघातील प्रत्येक खेळाडूला 1 लाख रुपये बक्षीस दिलं जाईल. भारतीय हवामान विभागानं आज मध्य महाराष्ट्र आणि ओडिशामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच उद्यापर्यंत छत्तीसगड, गुजरात आणि गोवा या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेशमध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सरकारशी सकारात्मक चर्चेनंतर CJP आंदोलन मागे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रिपदाचा कार्यभार. सार्वजनिक परीक्षेतला गैरव्यवहार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक उद्या लोकसभेत सादर केलं जाणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. कारगिल विजय दिवसानिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. जागतिक युवा स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनहत सिंगचा ऐतिहासिक विजय आणि आशियाई युवा हॉकी फॉईज अजिंक्यपद स्पर्धेत पाकिस्तानवर मात करत भारताची विजयी कामगिरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी.

करी। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा।

करी। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा।

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो। स्थानिक ज्ञान, सभोवतालची परिस्थिती आणि महिलांचा आत्मविश्वास एकत्र येतात तेव्हा छोटासा प्रयत्नही मोठ्या बदलाची सुरुवात ठरतो असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। मन की बात या आकाशवाणीवरील कार्यक्रमाच्या आज प्रसारित झालेल्या 136व्या भागातून देशवासियांशी संवाद साधताना ते बोलत होते। देशातील जनतेच्या जिव्हाळ्याचा आणि त्यांचा स्वतःचंही जवळचं नातं असलेल्या चहाचा संदर्भ देताना पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीनं उत्तर प्रदेशातील महिलांनी एकत्र येत बनवलेल्या चहाचा दाखला यासाठी दिला। विदुर प्रेरणा स्वदेशी चहा या उत्पादनानं अल्पावधीतच लोकांमध्ये आपलं स्थान बनवलं। या चहाला प्रयागराजचा महाकुंभ, दिल्ली फूड फेस्टिवलसह परदेशी नागरिकांनीही पसंती दिल्यानं केवळ 1 लाख रुपयांपासून सुरू झालेला हा प्रयत्न आज देशभरातील मोठ्या संस्थांपर्यंत पोहोचल्याचं ते म्हणाले। आजच्या 26 जुलै रोजी असलेल्या कारगिल विजय दिवसाची यावेळी आठवण करून देताना मोदी यांनी हा दिवस आपल्याला गर्वानं भारून टाकतो असं सांगितलं। आपल्या जवानांचं साहस, त्यांनी कठीण विपरीत परिस्थितीतही भारत मातेच्या रक्षणासाठी सर्वस्व कशाप्रकारे अर्पण केलं याचं स्मरण करत त्या वीरांना श्रद्धापूर्वक नमन करत असल्याचं मोदी म्हणाले। आजचा भारत आपल्या वीरांची फक्त आठवणच ठेवत नाही तर पुढील नव्या पिढीपर्यंत त्यांची गाथासुद्धा पोहोचवतं असं सांगून त्या गेल्या 14 जुलैला दिल्लीतील युद्ध स्मारकावरून द्रासच्या कारगिल युद्ध स्मारकापर्यंत निघालेल्या एक स्वारी एक राष्ट्र एक सलाम असा संदेश देणाऱ्या शौर्य विजय यात्रेची माहितीही मोदी यांनी यावेळी दिली। देशाच्या सुरक्षेचा विचार करताना भारत आता तांत्रिकदृष्ट्याही बळकट होत असल्याचं सांगून भारतीय नौदलाच्या ताफ्यात नुकत्याच दाखल झालेली आणि 75% स्वदेशी बनावटीच्या INS महेंद्रगिरी युद्धनौकेबाबत पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं। आत्मनिर्भर भारताच्या वाढत्या शक्तीचं हे प्रतीक असून कुशा तसंच पिनाका या क्षेपणास्त्रांचं यशस्वी परीक्षण आपल्या वैज्ञानिक इंजिनियर यांच्या परिश्रमाचं हे फलित असल्याचं ते म्हणाले। आज संरक्षण उत्पादन, त्यांची निर्यात तसंच मित्र राष्ट्रांसोबत राजनैतिक सहकार्य यात भारत सतत नव्या उंचीवर पोहोचत असून याद्वारे एक सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्माणाचा आपला संकल्प आपण अधिक मजबूत करूया असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं। जेव्हा पाऊस पडेल तेव्हा त्या पाण्याला तिथंच मोरवण्यासाठी गेल्या 4 जुलैपासून देशभरात एक विशेष अभियान सुरू असून याद्वारे पाणी साठवण, पुनर्भरण, जुन्या जलस्रोतांचं पुनरुज्जीवन आणि वृक्षारोपण यांना नवी गती देण्यात येत असल्याचं ते म्हणाले। गावं, शहरं, सामाजिक संस्था, ग्रामपंचायती या कामात उत्साहानं आपलं योगदान देत असून तलावातील गाळ काढणं, आड विहिरी यांना नवजीवन देणं तसंच बंद पडलेल्या कूपनलिका आता भूगर्भातील पुनर्जीवित पाण्याचं माध्यम बनत असल्याचं त्यांनी नमूद केलं। गेल्या रविवारी विक्रम 1 या खासगी क्षेत्रात विकसित रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण हे देशासाठी गौरवपूर्ण क्षण होते। अंतराळ हा विभाग खासगी क्षेत्रासाठी आजपर्यंत देशात बंद होता, मात्र युवकांचा विचार करता त्यांच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी आता देशात हा विभागही खासगी क्षेत्रासाठी खुला केल्यानंच हे यश दिसून आल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं। गणेशोत्सवासंदर्भात स्थानिक मातीतून तयार झालेल्या मूर्तींची स्थापना पूजा करण्याच्या आपल्या आवाहनाला अनेकांनी आपले संदेश माझ्यापर्यंत पोहोचवून पसंती दिली असल्याचा उल्लेखही मोदी यांनी यावेळी केला। आपण परिधान करत असलेलं प्रत्येक वस्त्र कोणत्या ना कोणत्या भागाची, समुदायाची, त्याच्याशी संबंधित असंख्य लोकांची गोष्ट समोर आणत असतो। संबंधित लोक ते आहेत जे गर्वानं भारताच्या सांस्कृतिक वारशाचं जतन करत आहेत। आज आपण त्यामुळेच अशा विणकरांचा सन्मान करून स्थानिकतेचा अर्थातच लोकल फॉर व्होकलची भावना सशक्त करण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी केलं। मराठवाड्यात अद्याप पावसाचा जोर कमी आहे। आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। नांदेड जिल्ह्यात शेतीच्या 95% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत। जुलै अखेरीस हा आकडा 100% जाईल अशी माहिती जिल्हा कृषी विभागानं दिली आहे। जिल्ह्यात 4.5 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे, त्याखालोखाल कापसाची पेरणी झाली आहे। अपुऱ्या पावसामुळे मूग उडीद ही कडधान्य हाती येतील की नाही अशी शंका व्यक्त होत आहे। पिकं तरली असली तरीही जलसाठे मात्र अद्यापही तळालाच आहेत। ही परिस्थिती पाहता प्रशासकीय स्तरावर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे आदेश विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला। काल धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला होता। त्यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्री म्हणून अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे।
कारगिल विजय दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी मातृभूमीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.

0: आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कारगिल विजय दिनानिमित्त देशाच्या वीर शहीदांना आदरांजली। पर्यावरण रक्षणासाठी प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला। पावसामुळे थांबलेली अमरनाथ यात्रा सुरू। आणि झिम्बाब्वे विरुद्धचा भारताचा तिसरा टी20 क्रिकेट सामना आज हरारेमध्ये रंगणार। कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना देश आज कारगिल विजय दिनानिमित्त आदरांजली वाहत आहे। कारगिल विजय दिनाचा मुख्य कार्यक्रम द्रास इथल्या कारगिल युद्ध स्मारकावर झाला। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी द्रास इथं युद्ध स्मारकावर शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली। जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल तसंच लष्कर प्रमुख आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। संरक्षण मंत्र्यांनी यावेळी कारगिल युद्ध स्मारकाच्या पोर्टलचं उद्घाटन केलं तसंच शहीद पत्नींना सन्मानित केलं। शौर विजय यात्रा या मोटरसायकल रॅलीला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला। कारगिल विजय दिनानिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मातृभूमीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर सैनिकांना आदरांजली अर्पण केली आहे। सैनिकांची वीरगाथा देशवासियांना समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा देत राहील असं राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय। आजचा दिवस देशाचं लष्करी सामर्थ्य, राष्ट्रीय एकता आणि मातृभूमीच्या रक्षणासाठीचा अतूट निर्धार याची साक्ष देत असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। कारगिल विजय दिनानिमित्त सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमातून देशवासियांना केलं। हा या कार्यक्रमाचा 136वा भाग होता। कारगिलच्या आव्हानात्मक परिस्थितीपेक्षा आपल्या सैनिकांचा ताठकणा, दुर्दम्य साहस आणि अढळ आत्मविश्वास मोठा ठरला असं म्हणत त्यांनी हुतात्म्यांना आणि वीर सैनिकांना वंदन केलं।
1: कारगिल की ऊंची ऊंची चोटियां, कठिन मौसम, दुश्मन की चुनौती, हर परिस्थिति हमारे सैनिकों के सामने थी, लेकिन उनका हौसला हर चुनौती से बड़ा था। उन्होंने मां भारती की रक्षा के लिए अपना सर्वस्व अर्पित कर दिया। आज कारगिल विजय दिवस पर मैं सभी वीर शहीदों और वीर सैनिकों को श्रद्धापूर्वक नमन करता हूँ।
0: त्यांच्या शौर्यगाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं शौर्य विजय यात्रेचं आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली। एक यात्रा, एक राष्ट्र, एक सलाम हा संदेश देण्यासाठी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकापासून निघालेली ही यात्रा कारगिलच्या युद्ध स्मारकापर्यंत जाणार आहे। संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांचा तसंच अलीकडेच नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या स्वदेश निर्मित महेंद्रगिरी या युद्धनौकेचा उल्लेख करून आत्मनिर्भर भारताच्या वाढत्या ताकदीचं प्रतीक असल्याचं सांगून ते म्हणाले, भारताची संरक्षण उपकरणं आणि तंत्रज्ञानावर जगाचा विश्वास वाढतो आहे। कॅच द रेन या मोहिमेच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं सांगून त्या अनुषंगानं देशभर सुरू असलेल्या यशदायी प्रयत्नांची तसंच त्यामुळे घडून आलेल्या बदलांची उदाहरणं त्यांनी सांगितली। महाराष्ट्रात नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण करण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला। पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी देशातल्या मातीपासून बनवलेल्या मूर्तींची पूजा करावी या आपल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे। अशा मूर्तींची प्रतिष्ठापना ही निसर्गपूजाच ठरेल असं ते म्हणाले। एक पेड माके नाम या उपक्रमाच्या सफलतेची उदाहरणही त्यांनी दिली। एकदाच वापरून फेकून द्याव्या लागणाऱ्या प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषण टाळण्यासाठी देशभर सुरू असलेले प्रयत्न, त्यातून तयार होणारी उत्पादनं आणि रोजगार याविषयीची माहिती त्यांनी दिली। रिड्यूस, रियूज आणि रिसायकल ही आज घोषणा नाही तर आपल्या जीवनाचा भाग बनली असल्याचं ते म्हणाले। क्रीडा क्षेत्रात देशानं केलेल्या यशस्वी कामगिरीचा त्यांनी गौरव केला। जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू तसंच लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाच्या कामगिरीचं कौतुक त्यांनी केलं। ब्रिटनमध्ये ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करावी, आपल्या क्रीडा भावनेनं सर्वांची मनं जिंकावीत यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या। अलीकडेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांच्या ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी केलेल्या गौरवास्पद कामगिरीचा अभिमानपूर्वक उल्लेख त्यांनी केला। देशात ऑलिम्पियाड्स आणि हॅकेथॉनची संस्कृती विस्तारत

या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार आज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. दिल्लीत शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणारं पत्र लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलं आहे. आंदोलक विद्यार्थ्यांवर पॅलेटगनसारख्या शस्त्रांचा वापर करण्याला गृहमंत्री या नात्यानं मंजुरी दिली होती का, असा प्रश्नही त्यांनी या पत्रात विचारला आहे. दिल्लीत तैनात सुरक्षा दलं केंद्रीय गृहमंत्रालयाला उत्तरदायी आहेत, त्यामुळे या कारवाईला परवानगी कोणी दिली? विद्यार्थ्यांना मारहाण करणारे साध्या वेशातले लोक, पोलीस कर्मचारी होते की स्वयंसेवक, त्यांच्या तैनातीला कोणी मंजुरी दिली, असे प्रश्नही त्यांनी विचारले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज मुंबईत आयकर सिंधू या नवीन संकुलाचं उद्घाटन झालं. करदात्यांनी दिलेल्या करांच्या सहाय्यानं देशाचं कोषागार या संकुलाच्या नावाप्रमाणे महासागराचं रूप घेत आहे, असं त्या म्हणाल्या. मुसळधार पावसामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर कोसळलेली दरड हटवण्याचं काम पूर्ण झाल्यावर आज पहाटे अमरनाथ यात्रेकरूंची 19वी तुकडी जम्मू इथून बालताल बेस कॅम्पकडे रवाना झाली. यंदा अमरनाथ यात्रेत आतापर्यंत 4 लाखापेक्षा जास्त भाविकांनी अमरनाथ गुंफांना भेट दिली आहे. सिक्कीममधल्या नथुला मार्ग कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेली 5वी तुकडी आज गंगटोक इथं सुरक्षित परतली. सिक्कीम पर्यटन विकास महामंडळानं काल गंगटोक इथं आयोजित केलेल्या स्वागत समारंभात यात्रेकरूंनी त्यांचे अनुभव सांगितले. यंदा नथुला मार्गे कैलास मानसरोवर यात्रेसाठी 10 तुकड्या जाणार आहेत. आसामातल्या पूरस्थितीविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. सोनोवाल सध्या दिब्रुगढमध्ये पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. केंद्र सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी आहे, त्यांना प्रत्येक प्रकारे मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. केंद्राचं आंतरमंत्रालयीन पथक राज्यात दाखल झालं असून बाधित प्रदेशाची पाहणी करत आहे, असं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत पुरात 66 जणांचा मृत्यू झाल्याचं प्रशासनानं सांगितलं. 6 जिल्ह्यातल्या 274 निवारा शिबिरांमध्ये सुमारे 19,000 बाधितांनी आसरा घेतला आहे. अमेरिकन सैन्यानं सुमारे 2 आठवड्यांनंतर इराणवरचे हवाई हल्ले थांबवले असून संघर्ष थांबवण्यासाठी राजकीय प्रयत्नांना चालना दिली आहे. अमेरिकेनं काल रात्रभर कोणतीही मोठी लष्करी कारवाई केली नसल्याचं इराणनंही म्हटलं आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पश्चिम आशियातला तणाव निवळण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र होर्मुझच्या समुद्रधुनीतील परिस्थिती अद्याप गंभीर असून इराणच्या शेजारी आखाती देशांमध्ये सुरक्षेबाबत असुरक्षितता कायम आहे. झिम्बाब्वेबरोबरच्या T20 क्रिकेट मालिकेतला भारताचा 3रा आणि अखेरचा सामना आज हरारे इथं होणार आहे. संध्याकाळी 4:30 हा सामना सुरू होईल. काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा 90 धावांनी पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारतीय T20 संघाचा नवीन कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील हा पहिलाच मालिका विजय आहे. मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यात सुरक्षा दलांनी गेल्या 24 तासात राबवलेल्या शोधमोहिमांमध्ये शस्त्रसाठा तसंच अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. काही सशस्त्र दहशतवाद्यांना अटकही करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली. पर्यावरण रक्षणासाठी प्रधानमंत्र्यांचं मन की बातमधून आवाहन. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. पावसामुळे थांबलेली अमरनाथ यात्रा सुरू आणि झिम्बाब्वे विरुद्ध भारताचा 3रा T20 क्रिकेट सामना आज हरारेमध्ये रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: मंडळी आपण ऐकत आहात न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी। नमस्कार मंडळी, दुपारचे 2:30 झाली आहेत।

आणि मी तुमची रेडिओ सखी अश्विनी घोरपडे तुम्हा सर्वांचं चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आज रविवार 26 जुलै, पण आजच्या रविवारची सकाळ आपल्या सगळ्यांसाठीच थोडी वेगळी आणि लगबगीची असणार आहे, कारण काल होती आषाढी एकादशी. आपल्या महाराष्ट्रात आषाढी एकादशीचं एक वेगळंच कौतुक असतं, नाही का? घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत बहुतेकांनी काल विठ्ठलाच्या भक्तीत दिवस घालवलाय. कालचा तो भक्तीचा आणि उपवासाचा दिवस संपून आज आपण सगळेच रविवारच्या गोड आणि सुग्रास जेवणासाठी सज्ज झालो आहोत. मंडळी, मी सुद्धा काल उपवास केला होता बरं का, आणि आज सकाळी घरातली लगबग पाहून माझीही भूक एकदम चाळवली होती. उपवास सोडायचा म्हटला की आपल्या घरातल्या स्त्रीची सकाळ सकाळी जी गडबड सुरू होते ती खरंच कौतुकास्पद असते. अगदी थाटून जेवणाचं ताट बनवलं जातं. गरम वरण भात, त्यावर साजूक तुपाची धार, एखादी सुकी भाजी, सोबतीला काहीतरी गोड धोड, आहा. घरातल्या महिलांचा उत्साह आणि त्यांच्या हाताची चव खरंच कमाल असते, नाही का? आज चला दोस्त बोलू काहीमध्ये आपण याच जेवणाभोवती आणि खाद्यपदार्थांभोवती गप्पा मारणार आहोत. आपण वर्षानुवर्षे जे पदार्थ आवडीने खातो, मग तो कालच्या उपवासाचा साबुदाणा असो किंवा ताटातली चव वाढवणारे शेंगदाणे, यांचा ना एक रंजक इतिहास आहे. या पदार्थांचा प्रवास नेमका कसा झाला हेच आज आपण जाणून घेणार आहोत. आणि आपण चला दोस्तो बोलू काही मध्ये जरी खाद्यपदार्थांची सफर पाहणार आहोत, तरी विठूचीच काही गाणी ऐकणार आहोत. तर आता एक गाणं आणि मग पुढे पाहूयात.

गाण्यानंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी तुमची रेडिओ सखी अश्विनी आणि मंडळी आपण गप्पा मारतोय आपल्या लाडक्या खाद्यपदार्थांच्या इतिहासाबद्दल. तर काल एकादशीला आपल्या सर्वांच्याच घरी जो पदार्थ आवर्जून बनवला गेलाय किंवा जातोच तो म्हणजे साबुदाणा. कोणाकडे मऊ मऊ खिचडी तर कोणाकडे कुरकुरीत साबुदाणा वडा. आहा. पण मंडळी तुम्हाला माहिती आहे का, ज्या साबुदाणाला आपण उपवासाचा आणि पारंपरिक भारतीय पदार्थ मानतो तो मूळचा भारताचा नाहीच. ऐतिहासिक आणि कृषी संशोधनानुसार साबुदाणा हा मूळचा दक्षिण अमेरिकेतल्या ब्राझील या देशातून आलेला आहे. ब्राझीलमध्ये कॅसावा नावाचं एक कंदमूळ आढळतं. या कंदमुळाला आपण मराठीत शाळू किंवा शमलांग असंही म्हणतो. ब्राझीलमधली लोक या कंदमुळाच्या रसापासून पांढऱ्या रंगाचे छोटे पाचक दाणे बनवायचे. 19व्या शतकात पोर्तुगीज व्यापारी या कंदमुळाला भारतात घेऊन आले. सुरुवातीला भारतात याचा वापर फारसा होत नव्हता, पण 20व्या शतकात साधारण 1940च्या दशकात तामिळनाडूतल्या सालेम या भागात साबुदाणा बनवण्याचा पहिला कारखाना सुरू झाला आणि तिथून या पदार्थाचा भारतात व्यावसायिक प्रवास सुरू झाला. खरं तर आपल्या पूर्वजांनी खूप हुशारीने या पदार्थाचा समावेश उपवासाच्या आहारात केला, कारण साबुदाण्यामध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात ज्यामुळे उपवासाच्या दिवशी शरीराला झटपट ऊर्जा मिळते आणि पोटही दीर्घकाळ भरलेलं राहतं. बरं म्हणजे आपण ज्याला अगदी गावरान समजून खातो तो साबुदाणा 7 समुद्र पार करून ब्राझीलवरून आपल्या स्वयंपाक घरात पोहोचलाय. तर मंडळी कशी वाटली ही साबुदाण्याची गोष्ट मला नक्की सांगा. आता एक गाणं ऐकूयात आणि मग पुढची गोष्ट पाहूयात.

मंडळी साबुदाण्याची खिचडी असो, उपवासाची आमटी असो किंवा जेवणासोबत लागणारी खमंगत चटणी असो, या सगळ्याचा कणा कोणता पदार्थ असेल तर तो म्हणजे शेंगदाणा। शेंगदाण्याच्या कुटाशिवाय आपल्या महाराष्ट्रातली भाजी किंवा स्वयंपाक पूर्ण होऊच शकत नाही। पण साबुदाण्याप्रमाणेच या शेंगदाण्याचा इतिहासही तितकाच विस्मयकारक आहे। इतिहासाच्या नोंदीवरून असं सिद्ध झालंय की शेंगदाण्याचा उगम दक्षिण अमेरिकेतल्या पेरू या देशात झालाय। तिथे तब्बल 3,500 ते 4,000 वर्षांपूर्वी शेंगदाण्याची शेती केली जात होती। तिथून हा पदार्थ फिलिपिन्स आणि चीनमध्ये पोहोचला। शेंगदाणा चीनमधून भारतात आला म्हणूनच आपल्याकडे ग्रामीण भागात आजही जुनी जाणती माणसं शेंगदाण्याला चीनी बदाम असंही म्हणतात। 17व्या शतकात पोर्तुगीज लोकांनी हा पदार्थ भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आणला। त्यापूर्वी आपल्याकडे स्वयंपाकात तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल वापरलं जायचं आणि पदार्थांचा दाटपणा वाढवण्यासाठी तीळ किंवा खोबरं वापरलं जायचं। भारतात आल्यावर शेंगदाण्याने इथली माती आणि इथली चव अशी काही पकडली की आज भारत हा जगातला शेंगदाणा उत्पादन करणारा एक प्रमुख देश बनलाय। शेंगदाण्यामध्ये असणारं प्रोटीन आणि चांगलं फॅट आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं, त्यामुळे शरीराला ताकद देण्यासाठी पूर्वजांनी याचा वापर आहारात वाढवला। म्हणजे मंडळी, आपला हा शेंगदाणा चक्क आंतरराष्ट्रीय प्रवास करून आपल्या ताटात मानाचं स्थान मिळवून बसलाय, नाही का मंडळी? आता एक गाणं आणि मग पुढे पाहूया।

0: करी।
1: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा।

मंडळी, आज आपण साबुदाणा शेंगदाणे यांच्या रंजक आणि ऐतिहासिक प्रवासाबद्दल गप्पा मारल्या, पण या सगळ्या परदेशी इतिहासाचा अर्थ असा अजिबात नाही की आपण फक्त बाहेरचेच पदार्थ खातो. उपवास सोडायचं असो किंवा रेग्युलर दिवस, सर्वांचं ऑल टाईम फेवरेट वरण भात आणि त्यावर जी साजूक तुपाची धार सोडतो ना, ते तूप अस्सल भारतीय आणि स्वदेशी आहे. आपल्या देशात तुपाचा इतिहास 5000 वर्षांपेक्षा जुना आहे. आपल्या ऋग्वेदासारख्या प्राचीन ग्रंथात तुपाला अमृत आणि देवांचे अन्न म्हटलं गेलंय. आयुर्वेदाच्या दृष्टीने जर विचार केला तर उपवासामुळे पोटात जी ॲसिडिटी, पित्त किंवा उष्णता तयार होते तिला शांत करण्यासाठी गाईचं साजूक तूप हे सर्वात उत्तम आणि नैसर्गिक औषध मानलं जातं. म्हणूनच आपल्या ऋषीमुनींनी आणि पूर्वजांनी शास्त्रीय विचार करून उपवास सोडताना सगळ्यात आधी वरण भात आणि तुपाचा नियम बनवलाय. म्हणजेच जागतिक इतिहासाचे काही खाद्यपदार्थ जरी बाहेरून आले असले तरी त्यांना आपल्या मातीमध्ये एकत्र आणून आरोग्याचं आणि चवीचं उत्तम संतुलन साधण्याची ही सुंदर कला खरंच आपल्या भारतीय संस्कृतीतच आहे, नाही का? तर मंडळी, कार्यक्रमात काही श्रोत्यांनी मेसेजेस आणि फोन कॉल द्वारे काही प्रतिक्रिया दिल्या, पटकन त्यांची नावं सांगते. विठ्ठल मसलेकर, मिलेश, श्रेय आणि आर्य राऊत, प्रणव शिंदे, श्रीपाद जोशी, चंद्रशेखर मुळेकर, संयोगिता बापट, रजनीकांत बापट, प्रमोद राऊत, आनंद मुकाशी, फिरोज जी, कल्पना वारे, दत्तात्रेय आडत, सुनील आणि स्वप्नाली जोशी, दीपा पालकर, पीटर डाबरे, सुहास पांडे आणि महेंद्र जी आगाशे गावातून. त्या व्यतिरिक्त कोणी नाही आहे. सो यासोबतच आता वेळ झाली आहे, चला दोस्तो बोलू काही मध्ये इथेच थांबण्याची. पुढच्या भागात आपण भेटू अशाच नवीन मजेशीर विषयासोबत. आता 3 वाजता बातम्या आणि 3:10 पुन्हा भेटूया आपल्या सप्तरंगी साथ या कार्यक्रमात. तोपर्यंत आनंदी रहा, तृप्त रहा, चविष्ट खा आणि ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली। पर्यावरण रक्षणासाठी प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला। आणि झिम्बाब्वे भारत तिसरा T20 क्रिकेट सामना आज हरारेमध्ये रंगणार। कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना देश आज कारगिल विजय दिनानिमित्त आदरांजली वाहत आहे। कारगिल विजय दिनाचा मुख्य कार्यक्रम द्रास इथं कारगिल युद्ध स्मारकावर झाला। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच लष्कर प्रमुख धीरज सेठ आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। कारगिल विजय दिनानिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वीर सैनिकांना आदरांजली अर्पण केली। सैनिकांची वीरगाथा देशवासियांना समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा देत राहील असं राष्ट्रपतींनी आपल्या

0: देशात म्हटलंय. आजचा दिवस देशाची लष्करी सामर्थ्य, राष्ट्रीय एकता आणि मातृभूमीच्या रक्षणासाठीच्या अतूट निर्धाराची साक्ष देतो, असं उपराष्ट्रपतींनी म्हटलंय. देशभरात आज कारगिल विजय दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कारगिल विजय दिनानिमित्त सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमातून देशवासियांना केलं. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग होता. कारगिलच्या आव्हानात्मक परिस्थितीपेक्षा आपल्या सैनिकांचा ताठकणा, दुर्दम्य साहस आणि अढळ आत्मविश्वास मोठा ठरला, असं म्हणत त्यांनी हुतात्म्यांना आणि वीर सैनिकांना वंदन केलं. त्यांच्या शौर्यगाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं शौर्य विजय यात्रेचं आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली. एक यात्रा, एक राष्ट्र, एक सलाम हा संदेश देण्यासाठी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकापासून निघालेली ही यात्रा कारगिलच्या युद्ध स्मारकापर्यंत जाणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांचा तसंच अलीकडे नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या स्वदेश निर्मित महेंद्रगिरी या युद्धनौकेचा उल्लेख करून ते म्हणाले, भारताची संरक्षण उपकरणं आणि तंत्रज्ञानावर जगाचा विश्वास वाढतोय. कॅच द रेन मोहिमेच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं सांगून त्या अनुषंगानं देशभरात सुरू असलेल्या यशदायी प्रयत्नांची तसंच त्यामुळे घडून आलेल्या बदलांची उदाहरणं त्यांनी दिली. महाराष्ट्रात नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठवण्याची क्षमता निर्माण करण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला. पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यावर बोलताना प्रधानमंत्री म्हणाले की गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी देशातल्या मातीपासून बनवलेल्या मूर्तीची पूजा करावी. या आपल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळालाय. अशा मूर्तीची प्रतिष्ठापना ही निसर्ग पूजाच ठरेल, असं ते म्हणाले. एक पेड माँ के नाम या उपक्रमाच्या सफलतेची उदाहरणही त्यांनी दिली. रिड्यूस, रियूज आणि रिसायकल ही आज घोषणा नाही तर आपल्या जीवनाचा भाग बनल्याचं ते म्हणाले. क्रीडा क्षेत्रात देशानं केलेल्या यशस्वी कामगिरीचा त्यांनी गौरव केला. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू PV सिंधू तसंच लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाच्या कामगिरीचं कौतुक त्यांनी केलं. ब्रिटनमध्ये ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करावी आणि सर्वांचं मन जिंकावं अशा शुभेच्छा दिल्या. अलीकडेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांच्या ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी केलेल्या गौरवास्पद कामगिरीचा अभिमानपूर्वक उल्लेख त्यांनी केला. देशात ऑलिम्पियाड्स आणि हॅकेथॉनची संस्कृती विस्तारत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
1: मुझे देश की युवा शक्ति पर बहुत गर्व है. यह देखकर खुशी होती है कि भारत में ओलंपियाड्स और हैकेथॉन्स का कल्चर निरंतर बढ़ रहा है. मुझे विश्वास है कि देश के अधिक से अधिक युवा ऐसे फोरम्स में अपना इंटरेस्ट दिखाएंगे और भारत का परचम भी लहराएंगे.
0: येत्या 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिन साजरा होत असून सरकारी प्रोत्साहनामुळे असंख्य कारागीर आणि विणकरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आल्याचं ते म्हणाले. गेल्या 12 वर्षात खादीची विक्री 6 पट वाढली तसंच विक्रीचा आकडा 8,000 कोटी रुपयांवर पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या सणासुदीच्या हंगामात खादी हातमागाची उत्पादनं खरेदी करावीत, व्होकल फॉर लोकलनुसार स्थानिक उत्पादनांचा आग्रह धरावा, असं आवाहन त्यांनी केलं. येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं हर घर तिरंगा या मोहिमेला उत्साहानं पुढे न्यावं, आपल्या घरी पूर्ण आदरानं तिरंगा फडकवावा, असं आवाहनही त्यांनी केलं. युवा वर्गानं कौशल्य विकासाच्या वाढीकडे विशेष लक्ष द्यावं, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. नागपूरमध्ये कौशल्य केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पदवी आणि रोजगार क्षमता यात मोठा फरक असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. युवा वर्ग योग्य कौशल्याअभावी रोजगार मिळवू शकत नाही हे लक्षात घेऊन सरकारनं कौशल्य विकासाचे कार्यक्रम हाती घेतल्याचं त्यांनी सांगितलं. आपण महाराष्ट्रातच राहणार आहोत, असं बातमीदारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केलं. नागपूर परिसरात वेगानं वाढत असलेल्या विविध उद्योगांना या केंद्रामुळे कुशल मनुष्यबळ मिळू शकेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. प्राप्तिकर विभागाच्या मुंबईतल्या आयकर सिंधू या कार्यालय संकुलाचं उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज मुंबईत झालं. करदात्यांनी दिलेल्या करांच्या सहाय्यानं देशाचं कोषागार या संकुलाच्या नावाप्रमाणे महासागराचं रूप घेतंय, असं ते त्या म्हणाल्या.

प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार आज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. नीट पेपर फुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली एकता दाखवून देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. ते आज मुंबईत शिवाजी पार्क इथं आयोजित युवा सभेला संबोधित करत होते. आपल्या हक्कांसाठी युवकांनी जागरूकता कायम ठेवावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. आजची जेन झी सरकारला आव्हान देऊ शकते हे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनानं सिद्ध केल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. नीट पेपर फुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शिवाजी पार्क इथं विद्यार्थी मोठ्या संख्येनं एकत्र आले होते. नीट पेपर फुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर ठाणे शहर जिल्हा काँग्रेस समितीनंही काल विद्यार्थी विजय मार्च आयोजित केला होता. बुलडाणा जिल्ह्यात महाविकास आघाडी, शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्षांनी देखील यानिमित्तानं आनंदोत्सव साजरा केला. दिल्लीत शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणारं पत्र लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलंय. आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात पॅलेट गनसारख्या शस्त्रांचा वापर करण्याला गृहमंत्री या नात्यानं मंजुरी दिली होती का असा प्रश्नही राहुल गांधी यांनी विचारलाय. दिल्लीत तैनात सुरक्षा दलं केंद्रीय गृहमंत्रालयाला उत्तरदायी आहेत, त्यामुळे या कारवाईला परवानगी कोणी दिली? विद्यार्थ्यांना मारहाण करणारे साध्या वेशातले लोक पोलीस कर्मचारी होते की स्वयंसेवक? त्यांच्या तैनातीला कोणी मंजुरी दिली असे प्रश्नही त्यांनी विचारले आहेत. काँग्रेस जनता पार्टीच्या अभिजित दिपकेनं नीट परीक्षा पेपरफुटी विरोधात आंदोलन करून देशातल्या युवकांना सजग केलंय असं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज लखनौमध्ये आयोजित वार्ताहर परिषदेत सांगितलं. युवकांवर झालेल्या लाठीचार्जचं आपण समर्थन करत नाही असं ते म्हणाले. 26 नोव्हेंबरला संविधान दिनाच्या निमित्तानं लखनौमध्ये रिपब्लिकन पक्षातर्फे एक पदयात्रा काढण्यात येईल असं ते यावेळी म्हणाले. झिम्बाब्वे बरोबरच्या T20 क्रिकेट मालिकेतला भारताचा तिसरा आणि शेवटचा सामना आज हरारेमध्ये होणार आहे. संध्याकाळी 4:30 खेळ सुरू होईल. काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा 90 धावांनी पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली. पर्यावरण रक्षणासाठी प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. आणि झिम्बाब्वे भारत तिसरा T20 क्रिकेट सामना आज हरारेमध्ये रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5:00 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्युझिकली योर्स।
1: मंडळी आपण ऐकत आहात न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 MHz-वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी। पुन्हा एकदा नमस्कार, मी तुमची सखी अश्विनी तुम्हा सर्वांचं सप्तरंगी साथ या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते।

मंडळी, सिनेमा आणि गाणी हे आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्याचा एक खूप मोठा भाग आहेत, नाही का? आपण आनंदी असू तर आपल्याला गाण्याचे शब्द आवडतात, आणि आपण उदास असू तर आपल्याला गाण्याचे सूर मनाला भेटतात. चित्रपटसृष्टीने आपल्या आयुष्याला कितीतरी रंग दिलेत. म्हणजे बघा ना, कधी प्रेमाचा गुलाबी रंग, कधी

विरहाचा करडा रंग, कधी सणासुदीचा उधळणारा लाल पिवळा रंग, तर कधी देशभक्तीने ओसंडून महाणारा तिरंगा रंग। माणसाच्या मनात ज्या ज्या भावना उमटतात त्या प्रत्येक भावनेला आपल्या सिनेसृष्टीने संगीताच्या सात सुरांमध्ये गुंफलंय। आजच्या विशेष भागात आपण या चित्रपट संगीताच्या दुनियेत फेरफटका मारणार आहोत। काही गाणी अशी असतात जी ऐकली की आपण भूतकाळातल्या कॉलेजच्या दिवसांमध्ये निघून जातो। काही गाणी आपल्याला लहानपणीची आठवण करून देतात, तर काही गाणी आपल्याला वर्तमानात जगण्याची नवी उमेद देतात। अशाच काही एव्हरग्रीन, सदाबहार आणि कदाचित मनाच्या जवळ असणाऱ्या गाण्यांची माळ मी आज घेऊन आली आहे। आजचा हा प्रवास रंगतदार होणार आहे हे नक्कीच। आता एक गाणं ऐकूयात आणि मग पुढे पाहूयात।

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख

0: कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा।
1: मंडळी कल्पना करा, आभाळ अगदी गच्च भरून आले, निसर्गाने जणू गर्द काळा पडदा ओढलाय आणि त्यावर पांढऱ्या शुभ्र पावसाच्या सरी कोसळतात। पाऊस जेव्हा अचानक येतो ना, तेव्हा तो शहराचा वेग मंदावून टाकतो, लोक आडोसा शोधू लागतात। पण याच धावपळीत काही अशा गोष्टी घडतात ज्या कोणत्याही पुस्तकात लिहिलेल्या नसतात, पण त्या थेट काळजावर कोरल्या जातात। तर मी तुम्हाला अशाच एका संध्याकाळी घेऊन जाते। कल्पना करा, ऑफिस सुटायची वेळ झाली आहे, बाहेर मुसळधार पाऊस सुरू आहे, लोकल ट्रेन लेट आहे आणि रस्त्यावर गाड्यांच्या लाल पिवळ्या दिव्यांची लांबच लांब रांग लागली आहे। अशातच एक मुलगा हातात ऑफिसची बॅग सावरत, डोक्यावर फाईल धरून कसा बसा एका बस स्टॉपच्या शेडखाली येऊन उभा राहतो। त्याचे कपडे निम्मे भिजले आहेत, कपाळावर पाण्याचे थेंब आहेत। तो वैतागून घड्याळाकडे बघतोय। तेवढ्यात एक मुलगी धावत पळत छत्री बंद करत त्याच बसस्टॉपवर येते। घाईघाई तिची छत्री बंद करताना तिच्या छत्रीवर साठलेलं पावसाचं पाणी उडून थेट त्या मुलाच्या चेहऱ्यावर पडतं। मुलगा दचकतो, मुलगी ओशाळते आणि जीप जाऊन अत्यंत हलक्या आवाजात म्हणते, आय एम सो सॉरी। मुलगा चेहऱ्यावरचं पाणी पुसत तिच्याकडे बघतो। तिचे केस पावसाने थोडे ओले झाले आहेत, तिच्या कुर्तीवर पावसाचे थेंब मोती चमकल्यासारखे दिसत आहेत। तिच्या चेहऱ्यावरचा तो निरागस सॉरी ऐकून मुलाचा सगळा राग एका सेकंदात कुठल्या कुठे पळून जातो। तो फक्त हसून मान हलवतो। तिथे बसस्टॉपवर इतरही 5-6 लोक उभे असतात, पण त्या दोघांमध्ये एक अजब शांतता निर्माण होते। दोघेही एकमेकांकडे थेट बघत नाहीत, पण एकमेकांचे अस्तित्व पूर्णपणे अनुभवत असतात। तेवढ्यात अचानक एक जोराची वाऱ्याची झुळूक येते आणि पावसाचा सगळा तुषार त्या मुलाच्या अंगावर येतो। मुलगा आणखी मागे सरकण्याचा प्रयत्न करतो, पण मागे जागा नसते। ते बघून ती मुलगी काहीही न बोलता एक पाऊल पुढे येते, आपली छत्री अर्धवट उघडते आणि त्या मुलाच्या बाजूने धरते, जेणेकरून पावसाचे थेंब त्याला लागणार नाहीत। मुलगा तिच्याकडे आश्चर्याने बघतो। ती दुसरीकडे बघत चेहऱ्यावर एक छोटंसं हसू ठेवून म्हणते, खूप वारा आहे, भिजलाय तुम्ही। त्या एका क्षणात बसस्टॉपवरचा तो कोंडत हवेचा वास निघून जातो आणि तिथे फक्त मातीचा आणि पहिल्या प्रेमाचा सुवास दरवळू लागतो। दोघांकडेही बोलायला शब्द नसतात, फक्त बाहेर पडणारा रिमझिम पाऊस आणि त्या दोन अनोळखी जीवांच्या हृदयाचे वाढलेले ठोके। कधीकधी प्रेम व्हायला वर्ष लागत नाहीत मंडळी, कधीकधी फक्त एक पावसाळी संध्याकाळ आणि एक छोटीशी छत्री पुरेशी असते, नाही का? कदाचित अशीच एखादी पावसाळी काल्पनिक पण तरीही अगदी खरी वाटणारी प्रेमकथा डोळ्यांसमोर ठेवून गीतकार सुधीर मोघे यांनी हे अजरामर गाणं लिहिलं असावं। या शब्दांना आपल्या जादू आवाजाने सजवलंय अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी। चला तर मग ऐकूयात हे एव्हरग्रीन रोमॅन्टिक गाणं, रिमझिम रिमझिम पावसाची ऐकना।

मंडळी, आता आपण थेट एका नदीकाठच्या जुन्या मोठ्या वाड्यात जाणार आहोत. तिथे एक सुंदर मुलगी राहते, जिचं सौंदर्य पाण्यासारखं निर्मळ आणि फुलासारखं नाजूक आहे. पण वाड्यातल्या कडक पहाऱ्यामुळे ती सगळ्यांसाठी एक मोठं गूढ, एक सस्पेन्स बनली आहे. कोणालाच माहिती नाही की या मोठ्या वाड्यात जी देखणी मुलगी राहते, ती देखणी मुलगी नक्की कोण आहे, तिच्या मनात काय

चाललंय. पण दुपारच्या वेळी जेव्हा सगळं गाव सुस्तावलेलं असतं तेव्हा ती नेहमी वाड्यातल्या लोकांची नजर चुकवून गुपचूप नदी किनाऱ्यावर येते. तिथे ती पाण्याची जलवंती आणि फुलांची फुलवंती बनून मुक्तपणे वावरते. तिथेच तिची गाठ पडते एका उमद्या तरुणाशी. तो तिचं सौंदर्य पाहून स्तब्ध होतो, तिच्या प्रेमात पडतो. वाड्याच्या कडक पहाऱ्यात अडकलेली ही मुलगी सुद्धा त्याच्या प्रेमात पडते, पण काही बोलत नाही. आणि प्रियकर तिला विचारतो की तुझ्या मनात काय चाललंय हे माझ्या कानात सांग. हाच तो सुंदर सस्पेन्स आणि प्रेमाची हळवी गोष्ट आपल्याला घेऊन जाते नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटात. या चित्रपटातलं हे सदाबहार गाणं आपल्या गोड आवाजाने अजरामर केलंय गायिका अनुराधा पौडवाल आणि शैलेंद्र सिंग यांनी. शैलेंद्र सिंग यांचा तो रोमॅन्टिक अंदाज आणि अनुराधाजींचा अस्सल मराठी गोडवा, तसंच आपल्या सुरांच्या जादूने संगीतबद्ध केलेलं आहे अनिल अरुण यांनी. कवी जगदीश खेबुडकर यांच्या शब्दांना अनिल अरुण यांनी दिलेली चाल आज इतक्या वर्षांनंतरही मनाला वेड लावते. चला तर मग दुपारच्या या प्रहरात या नदीकाठच्या प्रेमकथेत हरवून जाऊया. ऐकूया मी जलवंती मी फुलवंती.

0: बेटा मैं कल अपने भतीजे के घर होके आया, देखकर हैरान रह गया कि वो लोग दिन भर एसी चलाते हैं, रोज वॉशिंग मशीन चलाते हैं, घर में दो दो फ्रिज हैं, फिर भी उसका बिजली बिल पता है कितना आता है? जीरो। मैंने पूछा तो भतीजा बोला, चाचा जी सब ऊपर वाले की दया है। मतलब सोलर पैनल की। मैंने सोचा अब तो लगवाना ही पड़ेगा।
1: पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना, जुड़ने के लिए रजिस्टर करें pmsuryaghar.gov.in पर।
2: हर घर सूर्य घर।
3: मंडळी, लग्नाचं घर म्हटलं की गाणी, डान्स, गडबड आणि नवरी नवरदेवाची गोड मस्करी आलीच पाहिजे. लग्न म्हटलं की मजा तर झालीच पाहिजे, नाहीतर लग्न कसलं. तर आता आपण अशाच एका मस्त गजबजलेल्या लग्न मांडवात चाललोय. तिथे सुंदर नवरी नटून थटून बसली आहे. ती मनातल्या मनात थोडी रागवली आहे, पण गालातल्या गालात हसते सुद्धा. तिच्या या रागवण्याचं कारण असं की तिचे नवरोबा मित्रांच्या घोळक्यात गप्पा मारण्यात एवढे बिझी आहेत की त्यांचं नवरीकडे लक्षच नाही आहे. पण नवरदेवही काही कच्चा खिलाडू नाही आहे बरं का. नवरीचा मूड ठीक करण्यासाठी तो थेट तिच्या समोर येतो आणि एकदम भारी स्टाईलमध्ये गाऊ लागतो की ही नवरी असली, अरे ही मनात ठसली. नवरी नखरा करत लगेच तोंड फिरवते तेव्हा नवरदेव आपल्या मित्रांना म्हणतो की मित्रांनो, हिचा नखरा पाहून माझ काळ जुडते हो. असं काहीतरी ते गोड नखरे आणि लग्नातली ती गंमत पाहून शेवटी नवरीलाही हसू आवरत नाही आणि सगळा मांडव हसायला लागतो. तर या काल्पनिक कथेलाच साजसं गाणं आहे. माझ्या मते मी हिंट दिली होती, काही श्रोत्यांनी ओळखलंच असेल. तर हे गाणं आहे नवरी मिळे नवऱ्याला या सुपरहिट मराठी सिनेमातलं. या गाण्याला आपला मस्त आवाज दिलाय स्वतः सचिन पिळगावकर आणि अनुराधा पौडवाल यांनी. या गाण्याचे सुंदर शब्द लिहिले आहेत शांताराम नांदगावकर यांनी. तर छान संगीत दिलंय अनिल अरुण या

आवडीने. आणि खास गोष्ट म्हणजे या सिनेमाचे डायरेक्टर आणि हिरो सचिन पिळगावकरच आहेत. चला तर मग ऐकूयात सचिन जी आणि सुप्रिया जी यांचे हे गाणं ही नवरी असली.

0: मंडळी, गाण्याचे सूर संपले तरी त्याची धून मनात रेंगाळत राहते, नाही का? खरं तर हेच संगीताचं खरं सौंदर्य आहे. आजच्या या भागात आपण चित्रपटांच्या याच अद्भुत दुनियेचा एक सुंदर प्रवास केला. आपण पाहिलं की कशी ही चित्रपट संगीताची गाणी आपल्या भावनांना पडद्यावर आणि आपल्या आयुष्यात अगदी जिवंत ठेवतात. प्रत्येक रंगाला सिनेसृष्टीने किती सुंदरपणे आपल्या सुरांमध्ये गुंफलंय याचा एक छोटासा नजराणा आज आपण अनुभवला. बरे कार्यक्रमात काही श्रोत्यांनी छान प्रतिसाद दिलाय, त्यांची नावं सांगते. वसंत पांडू पारुंडेकर, सॉरी वसंत पारुंडेकर, सुहास पांडे, शंकर साठे, महेंद्रजी आगाशे गावातून, केदारजी केदारेजी, प्रमोद कारखानीस, श्रेय मिलेश आणि आर्य राऊत, प्रमोद राऊत, प्रकाश कुलकर्णी, सुनील गायकवाड, किशोर पेडणेकर, शुभलक्ष्मी मस्तकार, दीपा पालकर, विठ्ठल मसलेकर, अरविंद कुलकर्णी, रजनीकांत पाटील, मोरेश्वर दायमोडकर, अरुण गावकर, चंद्रशेखर भाटवडेकर, कल्पना वारे. यासोबतच सप्तरंगी सात मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. 3:58 बातम्या आणि 4 भेटूया आपल्या सांजेच्या पारी या कार्यक्रमात.
1: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

आपण ऐकत आहात ठळक बातम्या। कारगिल विजय दिनानिमित्त सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमातून देशवासियांना केलं। हा या कार्यक्रमाचा 136वा भाग होता। नीट पेपर फुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली एकता दाखवून देशाच्या लोकशाही इतिहासाचा सुवर्ण अध्याय लिहिल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। ते आज मुंबईत शिवाजी पार्क इथं आयोजित युवा सभेला संबोधित करत होते। तर काँग्रेस जनता पार्टीच्या अभिजित दिपकेनं नीट परीक्षा पेपर फुटी विरोधात आंदोलन करून देशातल्या युवकांना सजग केलं आहे, असं रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लखनौ इथं पत्रकार परिषदेत म्हटलं आहे। अमेरिकन सैन्यानं सुमारे 2 आठवड्यानंतर इराणवरचे हवाई हल्ले थांबवले असून संघर्ष थांबवण्यासाठी राजकीय प्रयत्नांना चालना दिली आहे। अमेरिकन काल रात्रभर कोणतीही मोठी लष्करी कारवाई केली नसल्याचं इराणनंही म्हटलं आहे। या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पश्चिम आशियातला तणाव निवळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। झिम्बाब्वे बरोबरच्या T20 क्रिकेट मालिकेतला भारताचा तिसरा आणि शेवटचा सामना आज हरारे इथं होणार आहे। संध्याकाळी 4:30 वाजता खेळ सुरू होईल। यासोबत ठळक बातम्या संपल्या।

0: Aswani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: आपण ऐकत आहात न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. नमस्कार मंडळी, मी तुमची सखी अश्विनी घोरपडे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या सांजेच्या पारी या कार्यक्रमात.

तर मंडळी, आजची ही संध्याकाळ खूपच सुखद आहे आणि हवेत एक वेगळाच उत्साह जाणवतोय. कारण आज तारीख आहे 26 जुलै 2026, म्हणजेच जुलै महिन्याचा चौथा रविवार. आणि हा दिवस संपूर्ण देशभरात नॅशनल पॅरेंट्स डे म्हणजेच राष्ट्रीय माता पिता दिन म्हणून साजरा केला जातोय. आता तुम्ही म्हणाल की अश्विनी, आई बाबांचे उपकार किंवा प्रेम साजरं करण्यासाठी केवळ एका दिवसाची गरज आहे का? त्यांचं प्रेम तर 365 दिवस आपल्यासोबत असतं. पण मंडळी, आजच्या या अत्यंत धावपळीच्या युगात जिथे माणसाला स्वतःसाठी वेळ मिळत नाही, तिथे आपल्या आईबाबांच्या ऋणांची जाणीव करून देण्यासाठी, त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी आणि त्यांना मनापासून एक थँक्यू म्हणण्यासाठी हा एक दिवस राखून ठेवण्यात आलेला आहे. आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण याच नात्याचे विविध पदर उलगडणार आहोत. त्यांचे ते कधीही न बदलणारे एव्हरग्रीन डायलॉग्स जुन्या काळाची आणि आजच्या नव्या जेनझी पिढीची होणारी मजेदार टक्कर, पॅरेंट्सकडे असणारे काही कमाल सुपर पॉवर्स आणि जसे मोठे होतोय तसं आपल्याला आईबाबांच्या त्या काळाबद्दल आलेले काही भन्नाट रिअलायझेशन. सो मंडळी, खूप गप्पा मारायच्या आहेत, जुन्या आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलायचंय, पण त्याआधी एक छान गाणं ऐकूयात आणि मग पुढे पाहूयात.

मंडळी, आपण आयुष्यात कितीही मोठे झालो तरी काही गोष्टी कधीच बदलत नाहीत. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या आईबाबांचे ते गाजलेले संवाद. म्हणजे ही गोष्ट याआधी पण मी एकदा बोलले होते, आय गेस फादर्स डेला, की मला कधी कधी वाटतं जगातल्या सगळ्या आईबाबांना कुठेतरी एकत्र करून हे वाक्य शिकवले जातात की काय. कारण बघा ना, आपण कोणत्याही घरात गेलो सेम वाक्य ऐकायला मिळतात. आपले जे 40 पारचे श्रोते आहेत त्यांनी हे संवाद लहानपणी ऐकले असतील आणि कधीतरी स्वतः आपल्या मुलांवर हीच वाक्य वापरली सुद्धा असतील. त्यातला सगळ्यात पहिला आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेला संवाद म्हणजे आमच्या वेळी ना, म्हणजे आपण कोणतीही अडचण सांगितली की बाबांचा फ्लॅशबॅक सुरू होतो. उदाहरण म्हणजे आमच्या वेळी आम्ही 5-5 किलोमीटर चालत शाळेत जायचो, एका छोट्या दिव्याच्या प्रकाशात बसून अभ्यास करायचो. दुसरं वाक्य जे आजच्या काळात प्रत्येक घरात ऐकायला मिळतं ते म्हणजे तो मोबाईल आधी बाजूला ठेव, तुझ्या सगळ्या आजारांचं मूळ तो मोबाईलच आहे. डोकं दुखतंय मोबाईलमुळे, पोट दुखतंय मोबाईलमुळे, अगदी रात्री झोप लागली नाही तरी त्याला कारणीभूत फक्त आपला मोबाईलच असतो. आणि लास्ट टाईम सुद्धा सांगितलेला बाबांचा तो लाईट बिल संदर्भातला डायलॉग की बाहेर जाताना खोलीतला पंखा आणि लाईट बंद कोण करेल, बिल काय तुमचा बाबा भरतो का. तर मंडळी, तुमचेही असे काही फेवरेट डायलॉग्स असतील जे तुम्ही ऐकलेत किंवा स्वतः बोलले आहेत तर नक्की शेअर करा मला. आता आपण एक गाणं ऐकूयात आणि मग पुढे पाहूयात.

मंडळी आता बोलूयात अशा विषयावर जो सध्या घराघरात खूप जास्त चर्चेत असतो, तो विषय म्हणजे पॅरेंट्स वर्सेस जेनझी। आजच्या या नव्या काळात मोबाईल, शॉपिंग आणि करिअरच्या बाबतीत दोन पिढ्यांमधला हा संवाद खूप मजेदार असतो। मिलेनियल्स तर बहुतेकदा मुलांच्या या नव्या जगाकडे आश्चर्याने पाहतात। उदाहरण घ्यायचं तर आजची तरुण मुलं ऑनलाईन ॲपवर जातात, तिथे 1-2 हजाराचा एक फाटलेला किंवा डिझायनर टी शर्ट बघून ऑर्डर करतात। जेव्हा तो पार्सल घरी येतो तेव्हा आई तो टी शर्ट हातात घेते आणि म्हणते, अरे देवा, या असल्या कपड्याचे बाजारात 200 रुपये सुद्धा देणार नाही कोणी, काय जमाना आलाय। आणि मंडळी खरं सांगू का, बऱ्याचदा शेवटी आईच खरी ठरते, नाही का? कारण तिची कपडा ओळखण्याची नजर आपल्यापेक्षा खूप भारी असते। आता मोबाईल आणि इंटरनेटचं तर आपल्याला माहितीच आहे, तरुण मुलं दिवसभर इंस्टाग्रामवर रील्स बघण्यात व्यस्त असतात आणि दुसरीकडे आपले आई बाबा व्हॉट्सॲपवर एखादा आलेला छोटा AI व्हिडिओ बघून टेन्शनमध्ये येतात। करिअरच्या बाबतीत जेव्हा मुलं म्हणतात की मला नोकरी नाही करायची आहे, मला कंटेंट क्रिएटर किंवा ट्रॅव्हल व्लॉगर व्हायचं आहे, तेव्हा बाबा डोक्याला हात लावतात आणि विचारतात, ते सगळं ठीक आहे पण महिना संपल्यावर बँकेत पगार जमा होणार ना, त्यापेक्षा एखादी सुरक्षित नोकरी का नाही पाहत? मंडळी हा जो फरक आहे ना, यात खरं तर कोणीच चुकीचं नसतं। म्हणजे नवी पिढी वेगाच्या जगात जगत असते आणि आई बाबा अनुभवाच्या जगात जगत असतात। तर हाच गोड आणि प्रेमळ गोंधळ आपल्याला प्रत्येक घरात संसारात पाहायला मिळतो, नाही का?

मंडळी, सिनेमातल्या खोट्या सुपर हिरोजला आज सरळ इग्नोर करूयात, कारण आपल्या स्वतःच्या घरात दोन खरे सुपर हिरोज राहतात आणि ज्यांची किंमत आपल्याला वय वाढल्यावर जास्त कळते. त्यातली सगळ्यात पहिली आणि कुणालाही न समजलेली सुपर पॉवर म्हणजे आईची हरवलेली वस्तू शोधण्याची कला. मंडळी, आपण कित्येकदा अख्खं घर शोधून दमतो, कपाटातले सगळे कपडे बाहेर काढतो, तरी आपल्याला आपली हवी ती वस्तू सापडत नाही. मग आपण वैतागून ओरडतो, आई माझे सॉक्स किंवा फाईल कुठे आहे ग? आई स्वयंपाकघरातून आरामात चालत येते, आपण आधीच शोधलेल्या त्याच कपाटात अगदी सहज हात टाकते आणि पहिल्याच सेकंदाला ती वस्तू जादू केल्यासारखी बाहेर काढते. मला तर कधी कधी वाटतं की आईच्या

डोळ्यात एखादा इनबिल्ड स्कॅनर बसवलेला असतो जो तिला प्रत्येक वस्तूची अचूक जागा दाखवतो. आणि दुसरी सुपर पॉवर म्हणजे आपल्या बाबांचं बजेट मॅनेजमेंट. म्हणजे बघा ना, बाबा मर्यादित पगारात घराचं रेंट, महिन्याचा किराणा, मुलांची फी, औषध पाणी आणि पाहुण्यांचा खर्च कसे हसत मुखाने मॅनेज करतात हे जगातल्या कोणत्याच कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही बरं का. आणि आईचं मल्टीटास्किंग तर अफाटच आहे. फोनवर कोणाशी तरी बोलत असताना एका हाताने भाजी चिरत दुसऱ्या हाताने गॅसवरच्या दुधाकडे लक्ष ठेवणं ही अद्भुत कला फक्त आपली आईच करू शकते, नाही का. तर ते पिक्चरमधले सुपर हिरोज काल्पनिक फेक असतात यार. खरे सुपर हिरोज आई बाबाच असतात, बरोबर ना मंडळी?

आणि एन्जॉय कर असं म्हणून खिशात पैसे टाकणारे. तिसरे असतात फनी किंवा मिश्किल पॅरेंट्स. घरामध्ये सतत काहीतरी विनोद करणं आणि घराचं वातावरण नेहमी हसतमुख आणि हलकंफुलकं ठेवणं हा यांचा मुख्य स्वभाव असतो. आणि चौथे जे आजकाल खूप वाढले आहेत ते म्हणजे व्हॉट्सॲप पॅरेंट्स. आजकालच्या डिजिटल युगात यांचे रोज सकाळी वेगवेगळे सुविचार लिहिलेले गुड मॉर्निंगचे मेसेजेस येतात. अर्थात पॅरेंट्सचे हे सगळेच प्रकार खूप क्यूट आहेत, कारण या सगळ्या स्वभावांच्या मागे फक्त आणि फक्त काळजी आणि मुलांबद्दल अपार प्रेम लपलेलं असतं, नाही का? मंडळी, तुमच्या घरात कोणत्या प्रकारचे पॅरेंट्स आहेत किंवा होते, किंवा तुम्ही कोणते पॅरेंट्स आहात, कूल, स्ट्रिक्ट, फन, याबद्दल काही किस्से आणि आठवणी असतील तर मला नक्की सांगा.

मंडळी, आज नॅशनल पॅरेंट्स डे आहे, तर याविषयी रिसर्च करताना एक खूप भारी माहिती मिळाली. जगामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये मुलांचं संगोपन कसं केलं जातं याबद्दल काही खूप मजेदार गोष्टी समोर आल्या, ज्या ऐकून आपण थक्क होऊ. आपल्याला नेहमी वाटतं की फक्त आपल्याच देशातले म्हणजे भारतातले आई बाबा थोडे वेगळे किंवा कडक वागतात, पण मंडळी, जगाच्या पाठीवर सगळीकडेच काहीतरी वेगळेपण आहे. तुम्हाला माहिती आहे का, जे नॉर्डिक देश आहेत जसं की स्वीडन, डेन्मार्क, तिथे खूप कडाक्याची थंडी असताना, तापमान उणे अंशामध्ये असतानाही तिथले आई बाबा आपल्या लहान मुलांना बाहेर उघड्यावर ट्रोलरमध्ये झोपवून ठेवतात. आपल्याकडे जर आईने असं केलं तर आजी घर डोक्यावर घेईल. पण तिथल्या लोकांचा आणि डॉक्टरांचा असा ठाम विश्वास आहे की यामुळे मुलांची रोग प्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि त्यांना फ्रेश हवा मिळते. तसंच जपानसारख्या देशात खूप लहान मुलांना अगदी वय वर्ष 5 ते 6 असल्यापासून स्वतःहून एकट्याने लोकल ट्रेन किंवा बसने शाळेत जाण्याची परवानगी दिली जाते, जेणेकरून ते स्वावलंबी बनतील. पण कमाल गोष्ट म्हणजे जगभरातल्या रिसर्चनुसार आई बाबा आपल्या लहान मुलांशी बोलताना जो एक वेगळा लाडीक आवाज काढतात ना, ज्याला आपण बेबी टॉक म्हणतो, तो मात्र जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि प्रत्येक भाषेत अगदी एकसारखा आहे. तर मंडळी, कशी वाटली ही माहिती? आहे की नाही कमाल?

मंडळी, आता आपण बोलणार आहोत आपल्या घरातल्या एका अशा बँकेबद्दल जिचं नाव जगातल्या कोणत्याही सरकारी किंवा प्रायव्हेट बँकांच्या यादीत नसतं. ती बँक म्हणजे आपली आई. म्हणजे आधी जेव्हा गुगल, पेटीएम किंवा क्रेडिट कार्ड नव्हते, किंवा आता सुद्धा घरात पैशांची अचानक अडचण आली की हीच होम बँक धावून येते. आईची पैसे साठवण्याची जी पद्धत असते ना, ती जगातल्या कोणत्याही मोठ्या अर्थतज्ञाला सुद्धा जमणार नाही अशी असते. आईकडे जर बँक अकाउंट असला किंवा नसला, तरी ती स्वयंपाक घरातल्या साखरेच्या डब्यात, पोह्यांच्या डब्यात किंवा कपाटातल्या साडीच्या घडीत अगदी हुशारीने पैसे सांभाळून ठेवते. बाबांचा पगार कधी कधी महिना संपायच्या आधीच संपला, तरी आईचे हे गुप्त पैसे कधीच संपत नाहीत. घरात अचानक कोणी आजारी पडलं किंवा शाळेच्या फीसाठी, पुस्तकांसाठी पैशांची तातडीने गरज लागली आणि बाबांचे हात रिकामे असले की

काही हसतमुख होम बँक मधून काही पैसे बाबांच्या हातात ठेव दे. सो मंडळी, इंटरनेट बँकिंग पेक्षा आपली आईची बँक नक्कीच बेस्ट आहे, कारण तिथे व्याज लागत नाही, फक्त अथांग माया मिळते. याच बाबांची एक वेगळी गुपित बँक असते. आईने जास्त खर्च करू नको म्हणून ओरडलं की बाबा हळूच आईला न दाखवता खिशात पैसे टाकतात आणि डोळा मारून सांगतात, आईला सांगू नको नाहीतर दोघंही ओरडा खाऊ. तर मंडळी, हा घरातला गोड लपंडा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात कधीतरी घडलेला आहे. आज या गोष्टी आठवून चेहऱ्यावर हसू येतं, नाही का?

तर मंडळी, आजच्या सांजेच्या परी या कार्यक्रमात आपण राष्ट्रीय माता पिता दिनानिमित्त म्हणजेच नॅशनल पॅरेंट्स निमित्त गप्पा मारल्या. तर या निमित्ताने माझ्याकडून आणि एफ एम रेनबो आणि आकाशवाणी वाहिनीकडून ज्यांचे आई बाबा गोड आठवणींच्या रूपाने मनात जिवंत आहेत त्या सर्वांना, तसेच जे लाडके आई बाबा स्वतः आपला शो ऐकत आहेत त्यांना, आणि ज्यांच्या घरात नुकतंच छोटं पाऊल आलंय आणि जे नुकतेच नवीन आई बाबा झालेत, या आपल्या साऱ्याच मात्या पितांना नॅशनल पॅरेंट्स डेच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. यासोबतच वेळ झाली इथेच थांबण्याची, कारण अर्थात घड्याळ खुणावत आहे. मी अश्विनी घोरपडे तुमचा निरोप घेते, पुन्हा भेटू अशाच नवीन विषयांसोबत. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, महत्वाचं म्हणजे बिंदास्त जगा, स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा, स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या आणि ऐकत राहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

नमस्कार, मी राजश्री आगाशे। ऐकूया काही ठळक घडामोडी। कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना देश आज आदरांजली वाहतोय। कारगिल युद्ध स्मारकावर झालेल्या कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच लष्कर प्रमुख धीरज सेठ आणि इतर मान्यवर उपस्थित होते। कारगिल विजय दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वीर सैनिकांना आदरांजली अर्पण केली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमातून कारगिल युद्धातल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली। देशाच्या सीमावर्ती भागात राबवलेल्या विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राममधल्या सहभागी युवकांशी प्रधानमंत्र्यांनी आज संवाद साधला। मन की बात मधून प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या संदेशामधून प्रेरणा मिळाल्याचं युवकांनी या कार्यक्रमात सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज नागपूर इथं कौशल्य केंद्राचं उद्घाटन झालं। प्राप्तिकर विभागाच्या मुंबईतल्या आयकर सिंधू या कार्यालय संकुलाचं उद्घाटन आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते झालं। करदात्यांनी दिलेल्या करांच्या सहाय्यानं देशाचं कोषागार या संकुलाच्या नावाप्रमाणे महासागराचं रूप घेत आहे असं त्या यावेळी म्हणाल्या। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार आज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला। नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शिवाजी पार्क इथं विद्यार्थी मोठ्या संख्येनं एकत्र आले होते। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसंच इतर नेते कार्यक्रमाला उपस्थित होते। दिल्लीत शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणारं पत्र लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलंय। विद्यार्थ्यांना मारहाण करणारे साध्या वेशातले लोक पोलीस कर्मचारी होते की स्वयंसेवक, त्यांच्या तैनातीला कोणी मंजुरी दिली असे प्रश्न त्यांनी विचारलेत। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

0: वाहिनीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली. हातमाग आणि स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. नागपूर स्किल सेंटरचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन. आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे धनवटे नॅशनल कॉलेजच्या प्रांगणात महाआरोग्य शिबिराचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना देश आज कारगिल विजय दिनानिमित्त आदरांजली वाहत आहे. कारगिल विजय दिनाचा मुख्य कार्यक्रम द्रास इथल्या कारगिल युद्ध स्मारकावर झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी द्रास इथं युद्ध स्मारकावर शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. कारगिल विजय दिनानिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मातृभूमीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर सैनिकांना आदरांजली अर्पण केली आहे. केंद्रीय संचार ब्युरो नागपूर कार्यालयानं आज नागपूर माध्यमिक विद्यालय काटोल रोड इथं कारगिल विजय दिवस आणि नशामुक्त भारत अभियानावर जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन केलं. सेवानिवृत्त कॅप्टन दीपक लिमसे यावेळी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. कारगिल युद्धात वीरगती प्राप्त केलेल्या शूरसैनिकांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. कारगिल युद्धातील प्रेरणादायी प्रसंगाचं स्मरण करत त्यांनी सशस्त्र दलांचं धैर्य, शिस्त आणि देशभक्ती अधोरेखित केली. तसंच विद्यार्थ्यांना या मूल्यांचा अंगीकार करून देशसेवा करण्याचं आणि सशस्त्र दलात करिअर करण्याचं आवाहन केलं. कारगिल विजय दिनानिमित्त बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात एक पेड मा के नाम या उपक्रमाअंतर्गत आपण धावूया झाडे लावूया चा संदेश देत ग्रीन मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत धाव पूर्ण करून 2200 रोपट्यांची लागवड केली. तर वर्धा जिल्ह्यातील SSNJ देवळी महाविद्यालयात प्रहार समाज जागृती संस्थेमार्फत भारतीय सैनिकांच्या शौर्य गाथेवर आधारित विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. कारगिल विजय दिनानिमित्त सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमातून देशवासियांना केलं. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग होता. कारगिलच्या आव्हानात्मक परिस्थितीपेक्षा आपल्या सैनिकांचा ताठकणा, दुर्दम्य साहस आणि अढळ आत्मविश्वास मोठा ठरला असं म्हणत त्यांनी हुतात्म्यांना आणि वीर सैनिकांना वंदन केलं.
2: कारगिल की ऊंची ऊंची चोटियां, कठिन मौसम, दुश्मन की चुनौती, हर परिस्थिति हमारे सैनिकों के सामने थी, लेकिन उनका हौसला हर चुनौती से बड़ा था. उन्होंने मां भारती की रक्षा के लिए अपना सर्वस्व अर्पित कर दिया. आज कारगिल विजय दिवस पर मैं सभी वीर शहीदों और वीर सैनिकों को श्रद्धापूर्वक नमन करता हूँ.
1: संरक्षण क्षेत्रातील देशाची आत्मनिर्भरता आणि वाढत्या निर्यात क्षमतेचा पंतप्रधानांनी मन की बातमधून गौरवपूर्ण उल्लेख केला. पावसाच्या पाण्याला जमिनीत मुरवण्यासाठी कॅच द रेन या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचं आवाहन मोदी यांनी केलं. याविषयी महाराष्ट्रातील नाशिकसह मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओदिशातील उपक्रमांचा कौतुकास्पद उल्लेख त्यांनी केला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी खेळाडूंना शुभेच्छा देत पंतप्रधानांनी जपान ओपन बॅडमिंटन जिंकणाऱ्या PV सिंधू आणि लॉर्ड्स मैदानावर पहिली कसोटी सामना जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाचं कौतुक केलं. केरळमधील संस्कृत क्लब, विक्रम एकचं यशस्वी प्रक्षेपण, अंतराळ क्षेत्रातील खासगी सहभाग, विविध ऑलिम्पियाड स्पर्धेतील भारतीय विद्यार्थ्यांच्या यशाचं पंतप्रधानांनी कौतुकास्पद उल्लेख केला. आगामी गणेशोत्सवात भारतीय उत्पादनांचा वापर करण्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. 7 ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय हातमाग दिनाच्या पार्श्वभूमीवर हातमाग, खादी आणि स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याचं आवाहन करत व्होकल फॉर लोकलचा संदेश त्यांनी अधोरेखित केला. येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं हर घर तिरंगा या मोहिमेला उत्साहानं पुढे न्यावं, आपल्या घरी पूर्ण आदरानं तिरंगा फडकवावा असं आवाहनही त्यांनी केलं. नागपुरात प्रस्तावित असलेल्या स्किल युनिव्हर्सिटीसाठी महिनाभरात जागा उपलब्ध करून देण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. विदर्भातील उद्योगांना आवश्यक असलेलं कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशानं उभारण्यात आलेल्या नागपूर स्किल सेंटरचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज झालं. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. पारडी इथल्या मेट्रो स्टेशनजवळील कौशल्य विकास केंद्रात हा उद्घाटन सोहळा पार पडला. असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट, टाटा स्ट्राइव्ह नागपूर महानगरपालिका, स्किल इंडिया अभियान आणि विदर्भ ग्लोबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे अत्याधुनिक कौशल्य विकास केंद्र उभारण्यात आलं आहे. पारडी हा पूर्व नागपुरातील मागास भाग असून इथल्या गरीब गरजू विद्यार्थी आणि युवकांना या कौशल्य विकास केंद्राचा विशेष लाभ होईल असं मत गडकरी यांनी व्यक्त केलं. इथे शिकवण्यात येणारा अभ्यासक्रम पूर्णपणे रोजगाराभिमुख असून या केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी 5,000 युवकांना रोजगार मिळवून देण्याचं लक्ष नागपूर महानगरपालिकेने ठेवावं असं त्यांनी सुचवलं.
3: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: आजार कितीही गंभीर आणि मोठा असला तरी केवळ पैसे नाही म्हणून गरिबांचे उपचार थांबू नये यासाठी राज्य शासनानं विविध योजनांच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध केला आहे. महाआरोग्य शिबिर हे गरीब रुग्णांसाठी एक वरदान असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे नागपूरमधील धनवटे नॅशनल कॉलेजच्या प्रांगणात आयोजित महाआरोग्य शिबिरात आज मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी महाआरोग्य शिबिरांच्या आयोजनामागील भूमिका व्यक्त करताना फडणवीस म्हणाले,
4: समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला तज्ज्ञ आरोग्य सेवा उपलब्ध झाली पाहिजे. आज आपण वेगवेगळ्या योजना चालवतो, सरकारचे हॉस्पिटल्स आहेत, मेडिकल कॉलेजेस आहेत, अनेक धर्मदाय संस्था उत्तम काम करतायत, पण या सगळ्या लोकांना एका ठिकाणी जर आणलं तर त्यातनं समाजातला जो मध्यमवर्गीय आहे, गरीब आहे, शेवटचा व्यक्ती आहे, यांना त्यातनं एक सुविधा मिळते. एका छताखाली सर्व प्रकारच्या इंटरव्हेन्शन करता, सर्व प्रकारच्या व्याधींकरता तज्ज्ञ डॉक्टर त्या ठिकाणी मिळतात आणि म्हणूनच हे महाआरोग्य शिबिर एक प्रकारे लोकांकरता वरदान म्हणूनच या शिबिराने काम केलं.
1: 5,00,000 रुपयांच्या मर्यादेत बसू न शकणाऱ्या जवळपास 10,000 आजारांसाठी 9,00,000 तर काही आजारांच्या बाबतीत 35,00,000 रुपयांपर्यंत मदत करण्याचं शासनाचं धोरण असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली एकता दाखवून देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत शिवाजी पार्क इथं आयोजित युवा सभेला संबोधित करत होते. आपल्या हक्कांसाठी युवकांनी जागरुकता कायम ठेवावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. आजची जेन झी सरकारला आव्हान देऊ शकते हे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाने सिद्ध केल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यावेळी म्हणाले. नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शिवाजी पार्क इथं विद्यार्थी मोठ्या संख्येनं एकत्र आले होते. नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर बुलडाणा जिल्ह्यात महाविकास आघाडी, शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्षांनी देखील आनंदोत्सव साजरा केला. दिल्लीत शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाणी प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणारं पत्र लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलं आहे. आंदोलक विद्यार्थ्यांवर पॅलेट गनसारख्या शस्त्रांचा वापर करण्याला गृहमंत्री या नात्यानं त्यांनी मंजुरी दिली होती का असा प्रश्नही राहुल गांधी यांनी यात विचारला आहे. अमरावती जिल्ह्यातील टिटंबा इथल्या शासकीय निवासी आश्रमशाळेतील अंदाजे 70 विद्यार्थ्यांना काल सायंकाळी अन्नातून विषबाधा झाल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालय धारणी इथं दाखल करण्यात आलं असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयानं दिली आहे. यासंदर्भात कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. हवामान. आज भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली इथं मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या देखील चंद्रपूर आणि गडचिरोली इथं मुसळधार पावसाची शक्यता आहे तर मंगळवारी गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली इथं अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान आगामी काही तासात गोंदिया, नागपूर, वर्धा आणि भंडारा इथं तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

झिम्बाब्वे बरोबरच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला भारताचा तिसरा आणि शेवटचा सामना आज हरारे इथं सुरू आहे. भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि झिम्बाब्वे बरोबर समोर विजयासाठी 193 धावांचं लक्ष ठेवलं आहे. दरम्यान काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा 90 धावांनी पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारतीय टी ट्वेंटी संघाचा नवीन कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील हा पहिलाच मालिका विजय आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली. हातमाग आणि स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. नागपूर स्किल सेंटरचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे धनवटे नॅशनल कॉलेजच्या प्रांगणात महाआरोग्य शिबिराचं आयोजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई भक्ती सावंत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली। सुरक्षित सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून आवाहन। नीट पेपर फुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला। आणि हरारे इथं सुरू असलेल्या तिसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचं झिम्बाब्वे पुढं, विजयासाठी 193 धावांचं लक्ष्य। कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना देशानं आज कारगिल विजय दिनानिमित्त आदरांजली वाहिली। कारगिल विजय दिनाचा मुख्य कार्यक्रम द्रास इथल्या कारगिल युद्ध स्मारकावर झाला। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच लष्कर प्रमुख धीरज सेठ आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। कारगिल विजय दिनानिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी वीर सैनिकांना आदरांजली अर्पण केली आहे। सैनिकांची वीरगाथा देशवासियांना समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा देत राहील असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे। आजचा दिवस देशाचं लष्करी सामर्थ्य, राष्ट्रीय एकता आणि मातृभूमीच्या रक्षणासाठीच्या अतूट निर्धाराची साक्ष देतो असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे। देशभरात आज कारगिल विजय दिनानिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत। बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरात नागरिकांनी एक पेड माके नाम अंतर्गत वृक्षारोपण करून देशाच्या वीर जवानांना आदरांजली वाहिली। यावेळी लष्कराच्या 13 महाराष्ट्र बटालियनच्या जवानांनी धावून आणि वृक्षारोपण करून शहीद वीरांना आगळीवेगळी मानवंदना दिली। कारगिल विजय दिनानिमित्त सुरक्षित सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांना केलं। हा या कार्यक्रमाचा 136 भाग होता। कारगिलच्या आव्हानात्मक परिस्थितीपेक्षा आपल्या सैनिकांचा ताठकणा, दुर्दम्य साहस आणि अढळ आत्मविश्वास मोठा ठरला असं म्हणत त्यांनी हुतात्म्यांना आणि वीर सैनिकांना वंदन केलं। संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांचा तसंच अलीकडेच नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या स्वदेश निर्मित महेंद्रगिरी या युद्धनौकेचा उल्लेख करून ते म्हणाले, भारताची संरक्षण उपकरणं आणि तंत्रज्ञानावर जगाचा विश्वास वाढत आहे। कॅच द रेन मोहिमेच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं सांगून त्या अनुषंगानं देशभर सुरू असलेल्या यशदायी प्रयत्नांची तसंच त्यामुळे घडून आलेल्या बदलांची उदाहरणं त्यांनी सांगितली। महाराष्ट्रात नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण करण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला।
1: कहीं कुआं और बावड़ियों को फिर से जीवन दिया जा रहा है। बंद पड़े बोरवेल अब ग्राउंड वाटर रिचार्ज का माध्यम बन रहे हैं। साथियों, मध्य प्रदेश के सीधी जिले में करीब 1500 तालाब बनाए गए हैं। नरसिंहपुर में अमृत सरोवरों को संवारा गया है। महाराष्ट्र के नासिक में बड़ी मात्रा में पानी सहेजने की क्षमता विकसित हुई है।
0: पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी देशातल्या मातीपासून बनवलेल्या मूर्तींची पूजा करावी या आपल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे। अशा मूर्तींची प्राणप्रतिष्ठा ही निसर्गपूजाच ठरेल असं ते म्हणाले। क्रीडा क्षेत्रात देशानं केलेल्या यशस्वी कामगिरीचा त्यांनी गौरव केला। जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू PV सिंधू तसंच लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाच्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं। अलीकडेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांच्या ऑलिम्पियाडमध्ये स्पर्धांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी केलेल्या गौरवास्पद कामगिरीचा अभिमानपूर्वक उल्लेख त्यांनी केला। येत्या 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिन साजरा होणार आहे। त्यानिमित्तानं त्यांनी सांगितलं की सरकारी प्रोत्साहनामुळे कारागीर आणि विणकरांच्या जीवनात सकारात्मक बदल झाला आहे। येत्या सणासुदीच्या हंगामात खादी हातमागाची उत्पादनं खरेदी करावीत, स्थानिक उत्पादनांचा आग्रह धरावा असं आवाहन त्यांनी केलं। येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं हर घर तिरंगा या मोहिमेला उत्साहानं पुढे यावं, आपल्या घरी पूर्ण आदरानं तिरंगा फडकवावा असं आवाहनही त्यांनी केलं। देशाच्या सीमावर्ती भागात राबवलेल्या विकसित व्हायब्रंट विलेज प्रोग्राममधल्या सहभागी युवकांशी

प्रधानमंत्र्यांनी संवाद साधला. मन की बात मधून प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या संदेशांमधून प्रेरणा मिळाल्याचं युवकांनी या कार्यक्रमात सांगितलं. देशभरातले 400 जास्त युवक या संवादात सहभागी झाले होते. सीमावर्ती राज्यांमधल्या नागरिकांशी संवाद साधण्याची आणि तिथल्या सांस्कृतिक आर्थिक आणि तंत्रज्ञानातली प्रगती जवळून अनुभवण्याची संधी विकसित व्हायब्रंट व्हिलेजने दिल्याचं सहभागी युवकांनी सांगितलं. घरापासून दूर राहून हे अनुभव घेतल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी युवकांचं विशेषतः मुलींचं कौतुक केलं. प्राप्तिकर विभागाच्या मुंबईतल्या आयकर सिंधू या कार्यालय संकुलाचं उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज मुंबईत झालं. करदात्यांनी दिलेल्या करांच्या सहाय्यानं देशाचं कोषागार या संकुलाच्या नावाप्रमाणे महासागराचं रूप घेत आहे असं त्या म्हणाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली एकता दाखवून देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत शिवाजी पार्क इथं आयोजित युवा सभेला संबोधित करत होते. आपल्या हक्कांसाठी युवकांनी जागरूकता कायम ठेवावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. आजची जेन झी सरकारला आव्हान देऊ शकते हे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाने सिद्ध केल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शिवाजी पार्क इथं विद्यार्थी मोठ्या संख्येनं एकत्र आले होते. धुळे शहरात आज विविध सामाजिक संघटना आणि विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत दिल्लीत जंतर मंतर इथं झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन देत तिरंगा यात्रा काढली. ठाणे शहर जिल्हा काँग्रेस समितीनंही काल विद्यार्थी विजय मार्च आयोजित केला होता. बुलढाणा जिल्ह्यात महाविकास आघाडी, शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्षांनी देखील आज या आंदोलनाला मिळालेल्या यशाचा आनंदोत्सव साजरा केला. काँग्रेस जनता पार्टीच्या अभिजित दिपकेनं नीट परीक्षा पेपरफुटी विरोधात आंदोलन करून देशातल्या युवकांना सजग केलं आहे असं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते आज लखनौ इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. युवकांवर झालेल्या लाठीचार्जचं आपण समर्थन करत नाही असं ते म्हणाले. 26 नोव्हेंबरला संविधान दिनाच्या निमित्तानं लखनौमध्ये रिपब्लिकन पक्ष पदयात्रा काढणार आहे. त्यात सुमारे 1,00,000 कार्यकर्ते सहभागी होतील असं ते म्हणाले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही भाजपाकडे 5 जागांची मागणी करू असं आठवले म्हणाले. दिल्लीत शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणारं पत्र लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिलं आहे. आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात पॅलेट गनसारख्या शस्त्रांचा वापर करण्याला गृहमंत्री या नात्यानं मंजुरी दिली होती का असा प्रश्नही राहुल गांधी यांनी विचारला आहे. दिल्लीत तैनात सुरक्षा दलं केंद्रीय गृहमंत्रालयाला उत्तरदायी आहेत, त्यामुळे या कारवाईला परवानगी कोणी दिली? विद्यार्थ्यांना मारहाण करणारे साध्या वेशातले लोक पोलीस कर्मचारी होते की स्वयंसेवक? त्यांच्या तैनातीला कोणी मंजुरी दिली असे प्रश्नही त्यांनी विचारले आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज स्वीकारला. त्यानंतर त्यांनी बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी आणि विभागातले वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. झिम्बाब्वेमध्ये हरारे इथं सुरू असलेल्या तिसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारतानं झिम्बाब्वेपुढं विजयासाठी 193 धावांचं लक्ष ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 192 धावा केल्या. वैभव सूर्यवंशीनं सर्वाधिक 81 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा झिम्बाब्वेच्या 8व्या षटकात 4 बाद 65 धावा झाल्या होत्या. ग्लास्गो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या ऋषिकांत सिंग चन्नमनं आज 60 किलो वजनी गटाच्या पुरुष बालोत्तोलन स्पर्धेत रौप्य पदक जिंकलं. ऋषिकांतनं स्नॅच प्रकारात 121 किलो वजन उचलून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतला नवीन विक्रम नोंदवला. पण नंतर मलेशियाच्या मोहम्मद अनिक काजदानं या विक्रमाची बरोबरी केली. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली. सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून आवाहन. नीट पेपरफुटी प्रकरणावरून

देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. आणि हरारे इथं सुरू असलेल्या तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचं झिम्बाब्वे पुढे विजयासाठी 193 धावांचं लक्ष. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: Creeping Grass of Home, the Tom Jones version. And as we count down to about 34, 35 minutes past 8 p.m., remember 8:35, the Marathi news kicks off, 10 minutes, 8:45, Hindi news, 10 minutes. And then from 9 p.m., for a good 58 minutes, we'll have the Akashvani podcast featuring Dr. Pawan Duggal, an eminent cyber security expert. So that's at 9.
1: Akashvani Mumbai. नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातली परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शी करण्यासाठी नंदन निलेकण यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय कार्यगट स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली.

0: सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून आवाहन. गुजरातमध्ये गेल्या काही दिवसात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये 35 जणांचा मृत्यू. बचाव कार्यात आतापर्यंत सुमारे 8,000 नागरिकांची सुटका. आणि तिसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात झिम्बाब्वेवर 35 धावांनी पराभूत करत भारतानं मालिका जिंकली. देशातली परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शी करण्याच्या उद्देशानं तंत्रज्ञान विशेषज्ञ नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय कार्यगट स्थापन केला जाणार आहे. परीक्षा व्यवस्थेसंदर्भात उद्या संसदेत नवीन विधेयकही मांडलं जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खास व्हिडिओ संदेशाद्वारे आज ही माहिती दिली.
1: हम कल पार्लियामेंट के अंदर कठोर कानूनों के प्रावधान के साथ नया कानून बनाने की दिशा में भी आगे बढ़ रहे हैं, लेकिन हमें भविष्य के लिए सोचना है. हमारी परीक्षा पद्धति ट्रांसपेरेंट हो, हमारी परीक्षा पद्धति में सबसे ज्यादा टेक्नोलॉजी का उपयोग हो. इन सारी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन निलेकणी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है, जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा.
0: इस्रोचे माजी अध्यक्ष एस सोमनाथ, माजी शिक्षण सचिव अनिता करवाल, गुप्तचर संस्थेचे माजी संचालक तपन डेका, लॉजिस्टिक तज्ज्ञ अमृतलाल मीणा, IIT चेन्नईचे व्ही कामकोटी यांचा या कार्यगटात समावेश आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज स्वीकारला. त्यानंतर त्यांनी बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी आणि विभागातले वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. दिल्लीत शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणारं पत्र लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलं आहे. आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात पॅलेट गनसारख्या शस्त्रांचा वापर करण्याला गृहमंत्री या नात्यानं मंजुरी दिली होती का, असा प्रश्नही राहुल गांधी यांनी विचारला आहे. दिल्लीत तैनात सुरक्षा दलं केंद्रीय गृहमंत्रालयाला उत्तरदायी आहेत, त्यामुळे या कारवाईला परवानगी कोणी दिली? विद्यार्थ्यांना मारहाण करणारे साध्या वेशातले लोक पोलीस कर्मचारी होते की स्वयंसेवक? त्यांच्या तैनातीला कोणी मंजुरी दिली, असे प्रश्नही त्यांनी विचारले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली एकता दाखवून देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत शिवाजी पार्क इथं आयोजित युवा सभेला संबोधित करत होते. आपल्या हक्कांसाठी युवकांनी जागरूकता कायम ठेवावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. आजची जैन जी सरकारला आव्हान देऊ शकते हे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनानं सिद्ध केल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. नीट पेपर फुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शिवाजी पार्क इथे विद्यार्थी मोठ्या संख्येनं एकत्र आले होते. कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दीपकेनं नीट परीक्षा पेपरफुटीविरोधात आंदोलन करून देशातल्या युवकांना सजग केलं आहे, असं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते आज लखनौ इथे वार्ताहर परिषदेत बोलत होते. 26 नोव्हेंबरला संविधान दिनाच्या निमित्तानं रिपब्लिकन पक्ष लखनौमध्ये पदयात्रा काढणार आहे. त्यात सुमारे 1,00,000 कार्यकर्ते सहभागी होतील, असं ते म्हणाले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही भाजपाकडे 5 जागांची मागणी करू, असं आठवले यांनी सांगितलं. कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना देशानं आज कारगिल विजय दिनानिमित्त आदरांजली वाहिली. कारगिल विजय दिनाचा मुख्य कार्यक्रम द्रास इथल्या कारगिल युद्ध स्मारकावर झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच लष्कर प्रमुख धीरज सेठ आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. कारगिल विजय दिनानिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी वीर सैनिकांना आदरांजली अर्पण केली आहे. सैनिकांची वीरगाथा देशवासियांना समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा देत राहील, असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. आजचा दिवस देशाचं लष्करी सामर्थ्य, राष्ट्रीय एकता आणि मातृभूमीची

0: एकदा स्वागत. कारगिल विजय दिनानिमित्त सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमातून देशवासियांना केलं. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग होता. कारगिलच्या आव्हानात्मक परिस्थितीपेक्षा आपल्या सैनिकांचा ताटकणा, दुर्दम्य साहस आणि अढळ आत्मविश्वास मोठा ठरला असं म्हणत त्यांनी हुतात्म्यांना आणि वीर सैनिकांना वंदन केलं. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांचा तसंच अलीकडेच नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या स्वदेश निर्मित महेंद्रगिरी या युद्धनौकेचा उल्लेख करून ते म्हणाले की भारताची संरक्षण उपकरणं आणि तंत्रज्ञान यावर जगाचा विश्वास वाढत आहे. कॅच द रेन मोहिमेच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं सांगून त्या अनुषंगानं देशभर सुरू असलेल्या यशदायी प्रयत्नांची तसंच त्यामुळे घडून आलेल्या बदलांची उदाहरणं त्यांनी सांगितली. महाराष्ट्रात नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पाटणी साठवण्याची क्षमता निर्माण करण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला. पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी देशातल्या मातीपासून बनवलेल्या मूर्तीची पूजा करावी या आपल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अशा मूर्तींची प्रतिष्ठापना ही निसर्ग पूजाच ठरेल असं ते म्हणाले.
1: अपना आग्रह दोहराता हूँ, इस बार गणपति पूजा में देश की मिट्टी से बने गणेश जी को अपने घर पर स्थापित करें, उनकी पूजा करें. आपका ये प्रयास भी एक तरह से प्रकृति की ही पूजा होगा.
0: क्रीडा क्षेत्रात देशानं केलेल्या यशस्वी कामगिरीचा त्यांनी गौरव केला. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू तसंच लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाच्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं. येत्या 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिन साजरा होणार आहे. त्यानिमित्त त्यांनी सांगितलं की सरकारी प्रोत्साहनामुळे कारागीर आणि विणकरांच्या जीवनात सकारात्मक बदल झाला आहे. येत्या सणासुदीच्या हंगामात खादी आणि हातमागाची उत्पादनं खरेदी करावीत, स्थानिक उत्पादनांचा आग्रह धरावा असं आवाहन त्यांनी केलं. येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं हर घर तिरंगा या मोहिमेला उत्साहानं पुढं न्यावं, आपल्या घरी पूर्ण आदरानं तिरंगा फडकवावा असं आवाहनही त्यांनी केलं. देशाच्या सीमावर्ती भागात राबवलेल्या विकसित व्हायब्रंट विलेज प्रोग्राममधल्या सहभागी युवकांशी प्रधानमंत्र्यांनी आज संवाद साधला. मन की बातमधून प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या संदेशांमधून प्रेरणा मिळाल्याचं युवकांनी या कार्यक्रमात सांगितलं. देशभरातले 400 जास्त युवक या संवादात सहभागी झाले होते. दक्षिण गुजरात आणि लगतच्या परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये 35 मृत्यूमुखी पडले असून यात वलसाड आणि नवसारी या 2 जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसल्याचं स्थानिक प्रशासनानं म्हटलं आहे. झिम्बाब्वेमध्ये हरारे इथे आज झालेल्या 3rd T20 क्रिकेट सामन्यात भारतानं झिम्बाब्वेवर 35 विजय मिळवत 3 सामन्यांची ही मालिका एकतर्फी जिंकली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातली परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शी करण्यासाठी नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय कार्यगट स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली. सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमधून आवाहन. गुजरातमध्ये गेल्या काही दिवसात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये 35 मृत्यू, बचाव कार्यात आतापर्यंत सुमारे 8,000 नागरिकांची सुटका आणि 3rd T20 क्रिकेट सामन्यात झिम्बाब्वेला 35 पराभूत करत भारतानं मालिका जिंकली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: विशेष कार्यबल की घोषणा की. तकनीकी विशेषज्ञ नंदन निलेकड़ी इसके अध्यक्ष होंगे. परीक्षाओं में अनियमितताओं से निपटने के लिए कल संसद में नया कानून पेश किया जाएगा. केंद्रीय मंत्री प्रह्लाद जोशी ने शिक्षा मंत्रालय का कार्यभार संभाला. कृतज्ञ राष्ट्र ने आज करगिल विजय दिवस पर अपने सैनिकों के अदम्य साहस और सर्वोच्च बलिदान को नमन किया. प्रधानमंत्री ने नागरिकों से करगिल युद्ध के शहीदों का सम्मान करने और सुरक्षित, सक्षम तथा आत्मनिर्भर भारत बनाने का संकल्प लेने का आग्रह किया. रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने कहा, पाकिस्तान

आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर वंदन या कार्यक्रमात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि सगळ्यांना नमस्कार. नेहमीप्रमाणे म्हणजे गेले अनेक महिने आपण आता म्हणू शकतो वर्षभर जवळजवळ मेडिटेशन किंवा ध्यानधारणा ही आपली एक सुंदर मालिका आपण सुरू केली आहे. त्याच्यामध्ये ध्यानाशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टींवर विचारवंतांनी कोणती कोणती मतं मांडली आहेत, त्यांना काय म्हणायचं आहे ह्याविषयी आपण बोलतो. असा एखादा विषय जो आपल्या मनाच्या आपल्या वागण्याच्या खूप जवळ आहे, आज त्यातल्याच एक भाग. आणि आपली दुसरी जी छोटी सिरीज आहे की गड किल्ल्यांवर असलेला तलाव किंवा पाण्याचा साठा छान मोठा, मग तलाव तो बांधीव असो किंवा नैसर्गिक असो, आणि त्या किल्ल्यावर असलेलं त्या तलावाकाठाजवळ असलेलं एखादं मंदिर ह्याच्याबद्दल आपण बोलतोय गेले काही महिने. त्यातलाच आणखीन आजचा पुढचा किल्ला आणि खूप वैशिष्ट्यपूर्ण असा हा किल्ला आहे, पुण्यातलाच आहे, वैशिष्ट्यपूर्ण असा किल्ला आहे, काय त्याचं महत्त्व याबद्दल सुद्धा आपण बोलूया. पण सुरुवातीला दोन रचना ऐकवणार आहे एकापाठोपाठ एक, आणि त्यानंतर आपण आपल्या आजच्या ध्यानाशी संबंधित असलेल्या विषयाबद्दल थोडंसं बोलणार आहोत.

वंदन या कार्यक्रमात आज आपण भेटलो आहोत. आपल्याबरोबर मी रश्मी आंबेडकर. आणि आज आपण कोणत्या गोष्टीबद्दल बोलतोय जी ध्यानाशी थेट संबंधित आहे, ज्याने आपण हे गोष्ट साध्य करू शकतो ध्यानामुळे. ध्यान सुरू करताना, कुठलंही मेडिटेशन सुरू करायच्या वेळेला, सगळ्यात पहिलं जर आपण एखादी काम करत असू, जर गायडेड मेडिटेशन असेल तर, किंवा आपण स्वतःचं स्वतः ध्यानधारणा करत असू तर, दोन्ही गोष्टी परफेक्ट, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यात सगळ्यात पहिली पायरी सांगितली जाते ती म्हणजे स्थिर व्हा, शांत व्हा, श्वास घ्या, दीर्घश्वसन करा. आणि त्यानंतर जेव्हा गाईड आपल्याला एखादी गोष्ट सांगायला सुरुवात करतात, मार्गदर्शक आपले ध्यानाच्या संबंधातले, तेव्हा ते सगळ्यात पहिली गोष्ट सांगतात त्यानंतर हे सगळं झाल्यावर, स्थिरचित्त झाल्यानंतर, रिलॅक्स, रिलॅक्स. तुम्हाला सुद्धा हा अनुभव असेल की ही मंडळी रिलॅक्स असं सांगतात आधी. तर ही जी शिथिलता आहे आपल्या शरीरामध्ये अपेक्षित आणि मग पर्यायाने मनाशी संबंधित, ही ध्यानाने हळूहळू आपल्याला साध्य करता येते किंवा तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं असतं. पहिली पायरी ही आहे. बऱ्याचदा शरीर आपलं शिथिल होतं, रिलॅक्सेशन तिथे येतं, पण मन कधीच आपलं रिलॅक्स होत नाही. आणि या दोघांचा संगम या ध्यानामध्ये आपल्याला साध्य करायचा असतो. तर या रिलॅक्सेशनवर किंवा शिथिलतेवर काय छान छान गोष्टी सांगितल्या गेल्या त्याबद्दल बोलत असताना, पहिली गोष्ट अशी आहे की हे नेहमीच एक खूप सुंदर प्रवास असेल. एक विचारवंत म्हणतात की हा नेहमीचाच एक सुंदर प्रवास असेल, जिथे तुम्ही अशी जागा शोधाल किंवा जिथे आपण एक अशी जागा शोधू ज्याने आपलं मन शिथिल होईल. आता ही जागा बाह्य जगात कुठेही असू शकते. ध्यानाची आपली रोजची जागा काही जणांची ठरलेली आहे, ती असू शकते, किंवा मनातली अशी कुठली तरी जागा जिथे पोहोचल्यानंतर आपल्याला ती शिथिलता जाणवायला लागते. तिन्ही गोष्टी, तिन्ही परफेक्ट, तिन्ही साध्य करता येऊ शकतात. फक्त टप्प्याटप्प्याने तिथपर्यंत पोहोचता येतं एवढाच काय तो भाग आहे. तर आज आपण ह्या शिथिलतेबद्दल, रिलॅक्सेशनबद्दल, जी पहिली पायरी आहे रिलॅक्स, त्यांची एक पद्धत पण फार छान असते सांगायची, रिलॅक्स, की हळूहळू आपण तिथपर्यंत पोहोचायला सुरुवात करतो, त्याबद्दल आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत. आणि अर्थात बरोबरीने छान छान भक्तिरचना, अभंग सगळं आपण ऐकणार आहोत. 107.1 MHz आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकताय वंदन हा कार्यक्रम. आज आपल्याबरोबर मी रश्मी आंबेडकर.

मेडिटेशन किंवा ध्यान आपण करत असताना सगळ्यात पहिली पायरी जी आहे ती म्हणजे शिथिलता, रिलॅक्सेशन. आणि याबद्दल विचारवंत काय काय म्हणतात या शिथिलतेबद्दल? एके ठिकाणी एक खूप मजेशीर गोष्ट सांगितली आहे. शिथिलता

ही एक कला आहे. कसली कला? आपण म्हणू शिथिलता ही कसली कला आहे. शिथिलता ही अशी एक कला आहे जिथे आपल्याला असं धरून चालायचं असतं की पुढचे काही काळ किंवा पुढचे काही मिनिट आपल्याकडे काहीच करण्यासारखं नाही आहे. हे धरून चालणं, हे इमॅजिन करणं की आता पुढचा काही काळ आपल्याकडे करण्यासारखं काहीच नाही आहे आणि शिथिल आपण होतोय, रिलॅक्स होतोय, हे इमॅजिन करणं ही कला आहे असं काही जणांचं म्हणणं आहे. मेडिटेशनला सुरुवात केल्यानंतर ते काही लगेच असं साध्य होत नाही की आपण एकदम असे शांत झालो आहे किंवा आपल्याला असं एक असं जाणीव झाली आहे की काहीतरी वेगळं घडतं आहे आपल्यामध्ये. सुरुवातीचे बरेच दिवस डोळे बंद केले, दीर्घ श्वास घेतले की आता ह्यानंतर काय करायचं आहे आपल्याला दिवसभर याची यादीच डोळ्यासमोर येते की बापरे. आणि काही जणांना ना असंही वाटतं की बापरे, मी आता 10 मिनटं मेडिटेशनला बसणार आहे, माझं वेळापत्रक सगळं बिघडणार तर नाही ना, हे करायचं आहे ते करायचं आहे, असे सगळे विचार यायला सुरुवात होते शांत बसल्यावर. म्हणून हे किती बघा मिळतं जुळतं आहे की विचारवंत म्हणतात की शिथिलता ही एक कला आहे जिथे आपल्याला असं धरून चालायचं आहे की पुढचे काही काळ, पुढचा काही वेळ आपल्याकडे करण्यासारखं काहीच नाही आहे. हे धरून चालणं कलेचा भाग आहे, इमॅजिनेशनचा भाग आहे. हा अनुभव आपल्याला सुद्धा येत असेल, नाही का? पण आपण नेहमी म्हणतोय तसं की ध्यान ही एक प्रक्रिया आहे जी हळूहळू आपल्यामध्ये होत जाते, त्याचे बदल म्हणूया, आणि त्याच्यासाठी वेळ देणं हे फार महत्त्वाचं आहे.

वंदन या कार्यक्रमात आपण भेटलो आहोत आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवर. आणि आज आपल्याबरोबर मी रश्मी आंबेडकर. आत्तापर्यंत कोणी कोणी सहभाग नोंदवलाय? मधुसूदन जोशी, संजय सिंग राजपूत, मंगेश जोशी, सुरेश बावकर, गौतम भिंगारडे, रवींद्र शेणॉय, नित्यानंद पाटील, वृंदा जाधव, आनंद मोकाशी, विनय जोग, विठ्ठल मसळेकर, जयेंद्र शहा, ओमकार काटकर, चैतन्य अत्रे, अर्चना जोगळेकर, मधुकर रूपनवर, सुधीर दत्त मुणगेकर, चंद्रशेखर मुळेकर, प्रदीप अंथकृष्णन, विजया शिरपूरकर, प्रज्ञा मानकामे, जयश्री पोवळे, राजेश एरंडे. आपल्याला मेसेज आहे राजश्री कुलकर्णी यांचा. तुम्ही नाव सांगा प्लीज, तुमचं कोणी कोणी मेसेजेस केलेत. त्यांनी भूषण दळवी, सुरेखा पाटील, आशा सोनावणे, योगेश महाजन, बबन ढगे, आबा पाटील, प्रणव शिंदे, अशोक रिसबुड यांचा मेसेज आहे, किशोर नाईक, दिलीप वाणी, चित्रा मांडके, रत्नाकर भालेकर, प्रकाश कुलकर्णी, भालचंद्र जोशी, मंगेश घरत, गजानन पाटील, संजय पाटील, नीलांबरी कुलकर्णी, सुभाष चव्हाण, गोपाळ मेढेकर, श्रुती भावे, कृष्णानंद कामत, वर्षा भावार्थी, अनिल गावडे, श्रीप्रकाश वाघ, श्रीपाद जोशी, स्मिता आणि विवेक नेवाळकर, मीता. आपल्याला मेसेज आलेला आहे अंजली तरे ह्यांचा, राजाराम कोर, जयश्री उमराणी, विक्रम आठवले, सुप्रिया रायकर, विनोद वैती ह्यांचा मेसेज आहे, रवींद्र जोशी, राजेश शहा, पंकज तरे,